ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मित्रांनो आणि श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या सदरांतर्गत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, ज्यांनी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि आता जीवनामध्ये यशस्वीपणे आपला जॉब करत आहेत, व्यवसाय करत आहेत, अशा सर्व ॲल्युमिनियनच्या मुलाखती आपण या तेरणेची प्रेरणा या माध्यमातून घेत असतो आणि अर्थातच त्यांचा जो यशाचा प्रवास आहे तो जाणून आपणही प्रेरणा घेत असतो आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो। याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री पवन लाहोटी यांना। ते मूळतः माजलगाव येथील रहिवाशी आहेत आणि सध्या नाईस सिस्टीम पुणे या ठिकाणी ते जॉब करत आहेत। पवनजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
4: थँक्यू।
3: जसं की पवनजी, मी सांगितलेलं आहे की आपण तेरणेचे अल्युमिनी आहेत, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे, तर आपण पासआउट कधी झालेला होतात, आपलं एज्युकेशन इथं कधी झालं?
4: मी 2005 पासआउट आहे। मी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग केली तेरणामध्ये। त्यावेळेस पठाण सर HOD होते आणि त्यावेळेस म्हणजे आम्हाला जर त्यावेळेस तो कॉलेज बघाल आणि आत्ताचं कॉलेज बघाल तर आय थिंक फार बरेच गोष्टींमध्ये डिफरन्स आहे असं म्हणेल मी। पण त्या काळी सुद्धा जे तेरणामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्या खरंच कमांडेबल होत्या। एक एक्झाम्पल मी देऊ इच्छित, जेव्हा मी फर्स्ट इयर सेकंड इयरला होतो त्यावेळेस क्रॅश कोर्स घेण्याकरता औरंगाबादवरून काही टीचर्स आले होते, तर विवेकानंद अकॅडमीचे। आणि त्यावेळेस आम्ही लोक काय करायचो की आपल्या कॉलेजची लायब्ररी जी होती त्यामध्ये क्वेश्चन पेपरचे सेट असायचे, जे मागच्या 10-15 वर्षाचे क्वेश्चन पेपरचे सेट असायचे, आम्ही त्याच्या थ्रू स्टडी करायचो त्यावेळेस
3: गेस्ट पेपर काढून।
4: हा, गेस्ट पेपर म्हणण्यापेक्षा आम्हाला इथं कसं होतं की सगळं म्हणजे रेफरन्स बुक्स वगैरे होते, नोट्सचे पुस्तकं वगैरे नसायचे, तर ते त्यावेळेस ते क्वेश्चन पेपर्स, रेफरन्स बुक्स हे घेऊनच आम्ही अभ्यास करायचो। तर ज्यावेळेस त्या विवेकानंद अकॅडमीच्या लोकांनी बघितल्या की ह्या गोष्टी इथं कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत, त्यावेळेस त्यांची अशी रिॲक्शन होते की ह्या गोष्टी औरंगाबादच्या गव्हर्नमेंट किंवा JNSC सारख्या कॉलेजेसमध्ये पण नाही आहेत। तर ती एक छोटीशी गोष्ट आहे, पण अशी गोष्ट आहे जी वेगळी होती तेरणाची।
3: बरोबर।
4: आणि अशा बऱ्याच काही आहेत। सो तो एक खूपच गोल्डन असा काळ होता जो आम्ही कधी विसरू शकत नाहीत, किंवा जे मित्र मिळाले त्यावेळेस, जे टीचर्स मिळाले, किंवा जेही एज्युकेशन त्यावेळेस मिळालं, आज आता जो उपयोग आम्हाला होतोय त्याचे आम्ही असं म्हणू शकतो की फार ऋणी आहोत।
3: अच्छा, जसं की पवनजी आत्ता आपण म्हटलात की रेफरन्स बुक होते, त्यावेळेस तुमचा स्टडीचा प्रकार वेगळा होता, आता आपण नाईस सिस्टीम पुणे या कंपनीमध्ये काम करत आहात, तर त्याला लागून माझा प्रश्न येणार आहे, जसं की तुमचं जुनं जे एज्युकेशन होतं त्यावेळेची जी पद्धती होती, पण आता आपण ज्या कंपनीमध्ये जॉब करतात तो जॉब कसा आहे, त्याचं जे प्रोफाईल आहे ती कशी आहे ती सांगावं.
4: मी तिथं ऍज अ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करतो. सो सॉफ्टवेअर फील्डमध्ये असं असतं की तुम्ही ॲज अ ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सुरुवात करता, मग त्याच्या डिफरंट फेजेसमध्ये जात जात आयदर तुम्ही मॅनेजरियल साईडला जाता किंवा आर्किटेक्ट साईडला जाता. आर्किटेक्ट साईड इज अ टेक्निकल साईड, जिथं तुम्ही सॉफ्टवेअर डिझाईन करता, ब्लूप्रिंट डिझाईन करता त्या सॉफ्टवेअरची, कुठली टेक्नॉलॉजी वापरायची, कसा फ्लो असेल, काय काय गोष्टी असतील त्यात, ह्या सगळ्या गोष्टी जो सॉफ्टवेअर आर्किटेक्ट असतो तो करतो. तर मी तिथं ॲज अ स्पेशलिस्ट सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करतो. मागचे 6-7 वर्ष झाले मी त्या रोलमध्ये आहे. आणि आम्ही डेटा अॅनालिटिक्स, मशीन लर्निंग, AI ह्या गोष्टींवर काम करतो. आणि माझं जे काम आहे मोस्टली ते कस्टमर एक्सपिरियन्स डोमेन मधलं आहे.
3: बर, अच्छा. जसं की आता 2005 तुम्ही पासआउट, आता 2022 मध्ये हे काम करताय, 17 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सध्याचं जे टेक्नॉलॉजीचं युग आहे त्याला तुम्ही समन्वय करून आत्ताचं काम करत आहात. तर जसं तुम्ही अभ्यासाचा विषय सांगितलेला होता की 2005 सालीचा अभ्यास, आता जे सध्या इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट आहेत, आता जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, प्रोबॅबली CSE चे असतील, IT चे असतील, तर त्यावेळेसची अभ्यास पद्धती, आताची अभ्यास पद्धती आणि विद्यार्थ्यांनी मग कसं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून त्यांना भविष्याकडे जाता येईल असं तुम्हाला वाटतं?
4: एक गोष्ट असते बेसिक्स आणि दुसरी गोष्ट आहे अवेअरनेस असं म्हणेल मी. बेसिक्स म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतं आणि अवेअरनेस म्हणजे नेमकं चाललं काय मार्केटमध्ये. फॉर एक्झाम्पल, आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्हाला हे माहीत नव्हतं की ॲप्टिट्यूड किती महत्त्वाचं आहे. ओके, किंवा ग्रुप डिस्कशन्स किंवा इंटरव्ह्यू देणं हे कसं असतं त्या गोष्टी माहीत नव्हत्या. हे अवेअरनेस खाली आलं फॉर एक्झाम्पल. बट जेव्हा मी म्हणतो की बेसिक्स राईट, तर कुठली लँग्वेज शिकता तुम्ही, किंवा तुमचे DBMS चे कन्सेप्ट आहेत, किंवा तुमचे डेटाबेस रिलेटेड ऑर डेटा स्ट्रक्चर रिलेटेड कन्सेप्ट आहेत, ते थ्रूआउट सॉफ्टवेअर इंजिनियरला लागतात. तर बेसिक्सही महत्त्वाचं आहे आणि अवेअरनेसही महत्त्वाचं आहे. तर आय थिंक बेसिक्ससाठी कॉलेज खूप काही करतं, अवेअरनेससाठी कॉलेजनी किंवा इवन स्टुडंट्सनी सुद्धा राहत. आजकाल ऑनलाईन मीडियम्स खूप आहेत, त्याचा वापर करायला पाहिजे. स्टुडंट्समध्ये कम्युनिटीज बनवायला पाहिजे, वेगवेगळ्या लँग्वेज शिकणं, ग्रुप डिस्कशन्स करणं, AWS म्हणजे अमेझॉन वेब सर्व्हिसेस क्लाऊड किंवा गुगलची क्लाऊड किंवा मायक्रोसॉफ्टचे क्लाऊड आहेत राईट, ह्या क्लाऊड रिलेटेड टेक्नॉलॉजीज बघणं आणि त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करणं, त्याच्यामध्ये कन्सेप्ट डेव्हलप करणं, मशीन लर्निंग म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, ह्या साईडला एक्सप्लोरेशन करणं. कारण सगळ्याच गोष्टी तुम्हाला सिलेबस थ्रू शिकवल्या नाही जाऊ शकत, त्यामुळं अवेअरनेस असणं, मार्केट अवेअरनेस असणं आणि त्यासाठी स्वतःला अपडेट करणं, त्यानंतर मग तुम्हाला असं नाही वाटणार की तुम्ही कुठं एज्युकेशन घेताय आणि काय करताय. ॲट द एंड जर तुम्हाला अवेअरनेस असेल आणि बेसिक कन्सेप्ट असेल तर तुम्ही मग पुणे असो, मुंबई असो की कुठेही असो, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह असाल.
3: अच्छा, जसं की आत्ता तुम्ही सांगितलं की हे सगळं अवेअरनेस असणं गरजेचं आहे, तुमचं जे दिवसाचं स्केड्यूल असायचं ते तुम्ही रेफरन्स बुकनं चेक करायचा सगळं. आता ह्या सगळ्या एक हातामध्ये मोबाईल आलेला आहे, त्याचा जो यूज किंवा मिसयूज असा दोन्ही जर आपण भाग पाहिला तर त्या दृष्टिकोनातून आपण काय गायडन्स कराल मग?
4: राईट, तर आज बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन अवेलेबल आहेत. ओके, समजा तुम्ही UDME सारखी वेबसाईट बघा जिथं तुम्हाला इझिली कोर्सेस अवेलेबल आहेत, किंवा Unacademy सारखे वेबसाईट्स बघा. बट शेवटी रेफरन्स बुक आणि स्वतःच्या ज्या नोट्स काढतो आपण राईट, ते असं असतं जे तुमचं बेस क्लिअर करतं. ओके, अँड वाय रेफरन्स बुक राईट, कारण जी डिटेलिंग रेफरन्स बुकमध्ये असते ती तुम्हाला कोर्समध्ये नाही मिळत. कोर्समध्ये कधीही थोडं ऑब्स्ट्रक्शन असतं किंवा कोणीतरी तो स्टडी करून तो तुमच्यासाठी केलेला एक सारांश असतो फॉर एक्झाम्पल. तर ती गोष्ट चांगली आहे, म्हणजे तुम्ही सारांश वाचून सुरुवात करू शकता. बट जर तुम्हाला डिटेलिंग पाहिजे आणि कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे तर मी स्टील म्हणेल की रेफरन्स बुक रेफर करा, त्याच्या थ्रू स्वतःच्या नोट्स काढा. आम्ही आमच्या वेळेस असं असायचं की प्रत्येकजण चॅप्टर्स डिवाईड करून घ्यायचो, सब्जेक्ट डिवाईड करून घ्यायचो, नोट्स काढायचो, एकमेकांना शिकवायचो. आता तुम्हाला तेवढी गरज नाही पडणार कारण तुम्हाला ऑनलाईन माध्यमे आहेत, तर त्यातून शिका. पण तिथंच लिमिट नका करू की ऑनलाईन आहे, मी यूट्यूबवर बघितलं, मी इथं बघितलं, झालं, हे असंच वर्क होतं. नाही, तेवढंच नसतं ते, त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात. तर ते कधी प्रॅक्टिकल करून, कधी रेफरन्स बुकमध्ये डिटेलिंग करून कळतं, एकमेकांशी डिस्कस करून कळतं.
3: जसं की आता तुम्ही आता सध्या तर पुण्यामध्ये स्थायिक आहात आपण, पण तुम्ही ज्यावेळी शिकायला इथं आला होता त्यावेळेस माजलगाव, आता माजलगाव त्या पद्धतीने बघायला गेलं तर आपला ग्रामीण भाग, त्यातल्या मराठवाडा असं आपण समजू शकतो. तर जे ग्रामीण भागातून येणारे मुलं आहेत त्यांची मानसिकता आणि त्यांनी मग या क्षेत्राकडे बघताना, कारण एक तर नेहमी असं म्हटलं जातं की इंजिनिअरिंग करून काय करणार शेवटी तुम्ही, इंजिनिअरिंगमध्ये सध्या रिसेशन आहे किंवा असं आहे, अशा बऱ्याच गोष्टी समजा कानावर पडतात. तर एक ग्रामीण भागातून आलेला जो एखादा विद्यार्थी असतो त्यानं कशा पद्धतीनं आपल्या भविष्याकडे पाहिलं पाहिजे?
4: ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यात एक गोष्ट असते, ती असते जिद्द. ओके. आणि त्यांनी ती जर जिद्द राईट मार्गी लावली राईट, तर बऱ्याच काही गोष्टी निघू शकतात. फॉर एक्झाम्पल, त्यांच्यात काय असतं माहिती का, जिद्द असते फक्त कॉन्फिडन्स नसतो. की मी खूप सारे जण असतील तिथं तर मी कसं बोलेल, किंवा बोलताना युजली जे इंग्लिश मिडियम्समध्ये किंवा मोठ्या सिटीजमध्ये शिकलेले असतात राईट, त्यांना एक वातावरण मिळालेलं असतं, ती बोलण्यास आलेली असते, ती ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये युजली नसते. काही काही असतात क्वचित ज्याच्यात असेल, पण युजली नसते. तर त्यांची जर जिद्द त्यांनी त्या गोष्टींवर अप्लाय केली आणि स्वतःमध्ये तो बोलनेस आणला आणि जो माइंड ब्लॉक आहे राईट की मी बोलू शकेल का, मी करू शकेल का, तो जर काढला तर ग्रामीण भागातल्या जे विद्यार्थी आहेत ते खूप काही करू शकतात. कारण ते जमिनीपासून आलेले असतात असं म्हणेन मी. कारण प्रत्येक गोष्ट त्यांनी भांडून जिद्द करून कमवलेली असते, शिक्षणही म्हणा किंवा कुठलाही रिसोर्स म्हणा. ओके. मी हे मोस्ट ऑफ द लोकांसाठी म्हणतो आहे, तिथं काही अपवाद असतील ज्यांना जे वेगळे असतील, पण मोस्ट ऑफ द कन्सिडर करेल तर त्या गोष्टी आहेत. तर त्या तुम्ही भले शिक्षण असू द्या किंवा तुमचं जॉब असू द्या किंवा दैनंदिन जीवन असू द्या, त्या जर तुम्ही अप्लाय केल्या जे तुम्ही जिद्दीनी किंवा जे एक थॉट्स थ्रू येतात आणि त्या गोष्टी ज्या तुम्ही अप्लाय करता फॉर एक्झाम्पल, त्याच तुम्हाला करायच्या आहेत. फक्त एक तुमचे माइंड ब्लॉक काढायचे आहेत. युजली त्यांना तेच असतं की माइंड ब्लॉक असतं की मी बोललो आणि ते चुकीचं बोललं तर काय झालं, काय नाही होणार. एकदा चुकीचं बोलाल त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, किंवा कोणीतरी म्हणेल अरे हे काय बोलला तू, पण त्यांनी काही फरक नाही पडत. चुकीचं बोला पण बोला हे म्हणेल मी.
3: तर जसं आता तुम्ही एवढा सगळा अनुभव सांगतायत, एक्सपिरियन्स शेअर करतायत, मग तुमचं बालपण कसं राहिलेलं आहे, तुमचं स्कूलिंग कुठं झालेलं आहे हे पण आम्हाला थोडं सांगा.
4: माझं स्कूलिंग मोस्टली परभणी आणि बीड जिल्ह्यातच झालं. त्याच्यानंतर जे माझं 11वी 12वी होती ती मी लातूरला केली दयानंद कॉलेजला, आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला मी इथे आलो.
3: अच्छा.
4: पण माझं जे स्कूलिंग होतं आपलं SSC बोर्डचंच होतं. तर युजली जरी बघाल तुम्ही SSC बोर्ड आणि ह्याच्यामध्ये, तर तुम्ही इंग्लिशला जास्त महत्त्व देत नाही, किंवा इंग्लिश सब्जेक्ट जरी असेल तर तुम्ही सब्जेक्ट सारखं घेता त्याला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला तसं नाही घ्यायला पाहिजे आपण, मी म्हणेल. कारण जसं जसं तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, इंजिनिअरिंग जा, मेडिकल जा किंवा कुठल्याही व्यतिरिक्त फील्डमध्ये जा, आजच्या काळात ती भाषा, त्या भाषेवर असलेली कमांड किंवा तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा राईट, तुमच्या मातृभाषे तर लागतेच लागते, पण त्या त्या लँग्वेजेस पण आहेत ज्या लागतात, ज्या तुम्हाला मोठा स्कोप देऊ शकतात, मोठा प्लॅटफॉर्म देऊ शकतात.
3: म्हणजे हे आपलं स्कूलिंग करत असताना किंवा हे आपल्या माइंडमध्ये पण असायला पाहिजे की लँग्वेजच्या बाबतीमध्ये आपण अवेअर असणं गरजेचं आहे.
4: हो.
3: अच्छा. आता हा विषय ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वी झालं तुमचं दयानंदचा, नंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला आलात, तर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आल्यानंतर आपण कधी आपल्याला असं रिअलाईज झालं की आपण खूप चांगल्या जॉबला जाऊ शकतो, किंवा मग तुम्हाला जॉब कसा भेटला आणि नई सिस्टीम आहे त्याच ठिकाणी जॉब करतात की तुम्ही अगोदर वेगळं काही करायचं?
4: तर मी तेरणा जेव्हा जॉईन झालो राईट, त्यावेळेस मी IT मध्ये जॉईन झालो इथं, आणि जेव्हा कॉलेजमध्ये होतं माझ्या डोक्यात एकच होतं की मी उस्मानाबाद आहे का औरंगाबाद आहे हे नाही बघणार. मी काय बघतो आहे की जे औरंगाबादचा मुलगा आहे त्याला जो पेपर येतो तोच उस्मानाबादच्या मुलालाही पेपर येतो, युनिव्हर्सिटी एकच आहे. तर मला इथं चांगले मार्क मिळाले तर मी त्या लोकांसोबत कम्पीट करू शकेल, मी त्या ध्येयाने आलेलो होतो. आणि फॉर्च्युनेटली मी त्याला स्टिक पण राहिलो. मी म्हणजे 4 वर्ष कॉलेज टॉपर होतो माझ्या ब्रँचमध्ये, आणि पण नुसतं तेवढंच असून जमत नाही हे म्हणेल मी. कारण त्यावेळेस आम्हाला जी ॲप्टिट्यूड लँग म्हणा किंवा ग्रुप डिस्कशन म्हणा ह्याची अवेअरनेस नव्हती. तर मी असं होतो की थ्रू आउट डिस्टिंक्शन वाला होतो, सेमिस्टर वाईज डिस्टिंक्शन वाला होतो, की मी कुठल्याही कंपनीच्या क्रायटेरियात बसण्यासारखा होतो. पण जेव्हा मी पुण्याला गेलो तर मला कुठल्याही कंपनीचा कॉल यायचा, मी इंटरव्ह्यूलाही जायचो, माझे टेक्निकल राऊंड इझिली क्लिअर व्हायचे, पण युजली मी HR ग्रुप डिस्कशन्स ह्या राऊंडमध्ये मी रिजेक्ट व्हायचो. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी 28 कंपनीजचे इंटरव्ह्यू दिले माझा फर्स्ट जॉब मिळण्याच्या अगोदर, आणि मी कशातही टेक्निकल राऊंडमध्ये रिजेक्ट नाही झालो. मी युजली रिजेक्ट कुठं झालो तर ग्रुप डिस्कशन्स किंवा HR राऊंड जे असे असतात जिथं आपण थोडं बोल्डली बोलत नाही किंवा ह्या गोष्टी ज्या आपण एक्सप्रेस नाही करू शकत जे बाकीचे लोक करू शकतात, भले तुम्ही टेक्निकली किती साऊंड असाल. तर ती गोष्ट मी अजूनही म्हणेल की ती करा, आणि मग त्यानंतर मी फर्स्ट कंपनी माझी सोफोई टेक्नॉलॉजीज होती जी आता ओरॅकलने अक्वायर केली. मी तिथून ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर चालू केलं. देन त्याच्यानंतर मी काही इन्व्हेस्टमेंट बँक्समध्ये काम केलं अँड देन प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे ही नाईस सिस्टीम, मी ती जॉईन केली. माझा एक्सपिरियन्स असा होता की मी युजली सर्व्हिस बेसमध्ये काम नाही केलं, मी प्रोडक्ट बेस किंवा कॅप्टिव्ह जे बँक्स वगैरे आहेत त्यात काम केलं. क्रेडिट स्विस, एच एस बी सी किंवा टी एटो किंवा सोफई म्हणा अशा प्रोडक्ट बेस्ड कंपनीज. अँड युजली मी कोअर प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काम केलं की जिथं तुम्ही एक आयडियाजवर डेव्हलप करता जे प्रोडक्ट आहे ते आणि तुम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणता. तर मी बँकिंग रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणा किंवा मीडिया आणि एंटरटेनमेंट डोमेन रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणा किंवा आत्ता कस्टमर एक्सपिरियन्स अनालिटिक्सचा जो डोमेन म्हणा, तर या वेगळ्या वेगळ्या डोमेन्समध्ये वेगळ्या वेगळ्या प्रोडक्टवर काम करायला मिळालं आणि टेक्नॉलॉजिकली मला खूप काही एक्सपोजर मिळालं. मी म्हणेल माझ्या मागच्या 17 वर्षात की मी असं होतो की असा एक दिवस असा नव्हता की मी बेंचवर होतो की मला काम नाही मिळालं. आणि ऑलवेज इट वॉज अ टेक्निकल काम, कोअर हार्ड कोअर टेक्निकल काम होतं. तर म्हणजे मग ते जावा असू द्या, मशीन लर्निंग असू द्या, अनालिटिक्स असू द्या, क्लाउड कम्प्युटिंग असू द्या, ह्या सगळ्या गोष्टीवर मला काम करायला मिळालं.
3: अच्छा, जसं की पवन जी आता हा एक माझ्या डोक्यामध्ये मगापासून एक प्रश्न येतोय की भविष्यामध्ये अजून एक 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर आम्ही पवन यांना कुठे पाहतोय, कारण तुमचं सरनेम आहे लाहोटी. आता लाहोटी, लोहिया असे सगळे आम्ही जर समजा सरनेम पाहिले तर ते बहुधा व्यवसाय किंवा उद्योगात असतात. असं काय आपलं विजन आहे का केवळ सर्व्हिस करणं असाच विषय असतो?
4: नाही, माझं सर्व्हिस करणं असं काही विजन नाही आहे, फक्त सर्व्हिसेस करणं. माझं विजन आहे स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करणं आणि त्याच्या अराउंड मी काही पावलं उचलली पण आहेत सध्या. आम्ही एक आयडिया आहे ज्याच्यावर काम करत आहोत अजून सध्या, पण सी आता ती आयडिएशन फेजमध्ये आहे आणि त्याला जर समजा ह्याच्यात जरी आणायचं असेल, प्रोडक्टायझेशनमध्ये आणायचं असेल, तर त्याला थोडा वेळ लागतो. एक मागे ट्राय पण केली आम्ही आयडिया, ती एवढी सक्सेसफुली इम्प्लिमेंट नाही करू शकलो. बट फ्युचरमध्ये आमचं तेच असेल, माझं ते असेल की एक आयडिया घेणं आणि त्याच्या अराउंड एक प्रोडक्ट डेव्हलप करून सॉफ्टवेअर कंपनी काढायची. तो एक स्टार्टअपवाला जो आहे तो इकोसिस्टम मला एक्सपिरियन्स करायचा आहे की काय असतं नेमकं, स्टार्टअप कसं होईल, काय फंडिंग असते, कुठले फंडिंगचे वेगळे वेगळे राऊंड असतात, कसं रेज करायचे असते फंडिंग अँड ऑल दॅट. आणि मग एकदा तुमचं प्रोडक्ट आल्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी असतात, राईट? डेव्हलपमेंट एकच फारट नाही आहे, त्याला बरंच असतं, कारण कंपनी चालवायचं म्हटल्यानंतर काय. तर ती एक फील्ड आहे जी मला एक्सप्लोअर करायची आहे माझ्या फ्युचरमध्ये.
3: अच्छा, कारण हे विचारण्याचं कारण असं होतं की आपण मराठवाड्यातून गेलेला आहात आणि अशी जर एखादी कंपनी आपण स्थापन केला तर निश्चित मराठवाड्यातले जे काही अस्पायरिंग मुलं आहेत त्यांना तिथं काहीतरी एक संधी मिळू शकेल असा विषय.
4: नक्कीच नक्कीच.
3: तर आपल्या फॅमिलीच्या बाबतीत पण थोडं सांगा. हां,
4: तर माझे वडील फार्मर होते, इव्हन आहेत, म्हणजे अजूनही शेती बघतात ते. त्या बॅकग्राऊंडमधून मी आलो. मला एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे. तर भाऊसुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो कॉग्निझंट कंपनीमध्ये काम करतो सध्या, तो लंडनमध्ये आहे. बहीण आहे ती हाऊस वाईफ आहे. देन लास्ट 10 इयर्स बिफोर आय गॉट मॅरिड विथ अंजू, ती तिचा MCA झालेला आहे आणि ती आत्ता सध्या टीचिंग फील्डमध्ये आहे. दोन मुलं आहेत मला.
3: मग आता शेवटी आम्ही 2-4-5 वर्षानंतर परत एकदा पवनजी तुम्हाला जर बोलवायचं म्हटलं तर आम्ही तुम्हाला कुठे म्हणजे कुठल्या पोझिशनला गेलेला पाहूत आणि तुम्हाला परत बोलूत असं वाटतं?
4: नक्कीच, नेक्स्ट 4-5 वर्षात तुम्ही मला आयदर माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये काहीतरी करत असताना मिळेल मी, किंवा एखादी ऑलरेडी एस्टॅब्लिश स्टार्टअप असेल तर तिला लीड करताना मिळेल.
3: अच्छा, ह्या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे तुमचं स्कूलिंग असेल, कॉलेज लाईफ असेल, इथलं तेरणाचं असेल, लाईफची जर्नी आहे पूर्ण, आयुष्यामध्ये तर सगळे सक्सेसफुल मोमेंटच आलेले नसणार आहेत, काही ना काहीतरी अपडाऊन्स असतात. तर अशा वेळेस तुम्हाला असं कुठलं एखादं चित्रपटातलं गाणं होतं की जे नेहमी मोटिवेट करत राहिलं?
4: एकदम असं त्या गाण्यावर येणं
3: नाही, कारण विषय तसाच आहे. कारण कसं असतं की फिल्म इंडस्ट्री किंवा चित्रपटातले गाणे किंवा असं जे आहे त्याच्यापासून आपण लांब राहू शकत नाही, आपल्याला ते कधी ना कधी ना कुठल्या अँगलला मोटिवेट करते यार.
4: हो, पण माझ्यासोबत असं झालं की मी गाण्यांशी फार जुडलेलो आहे. ओके, पण मला गाण्यां थ्रू मोटिवेशन आलेलं नाही आहे कधी. ओके, असं अशा गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला चढ उतरावर बघावं लागतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की मला आधी 28 कंपनीचे इंटरव्ह्यूमध्ये मी रिजेक्ट झालो, मला पहिला जॉब मिळायच्या अगोदर, फॉर एक्झाम्पल. तसंच गोष्टी येत राहतात, फॉर एक्झाम्पल की तुम्ही प्रोजेक्ट एक्झिक्यूट करताना म्हणा किंवा काय येताना, पण मला मोटिवेशन गाण्यां थ्रू नाही आलेलं कधीही. मला मोटिवेशन जे कधीही आलेलं आहे ते मला स्वतःच्या थॉट्स थ्रू आलेलं आहे. की जेव्हा कधीही मी फॉर एक्झाम्पल असं वाटतं मला की मी डाऊन आहे वगैरे, तर मला शांत बसावं वाटतं आणि स्वतःशीच बोला वाटत, कारण का की मी जेव्हा स्वतःशी बोलतो तेव्हा मला स्वतःकडून त्या गोष्टींचे उत्तर मिळतात किंवा मार्ग मिळतो आणि मग मी त्याच्यावर ऍक्ट करू शकतो. तर माझं मोटिवेशन युजली गाण्यां थ्रू नाही येत, आतमधून येतं स्वतःच्या.
3: त्याच विचारामध्ये जर एखादं कुठलं गाणं सुचत असलं तर सांगा, आम्ही आता ते तुमच्या मुलाखतीच्या दरम्यान लावून टाकूया. आता कुठलं तुम्हाला असं सजेस्ट करावं असं वाटतं?
4: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, फिक्र को धुए में उडाता चला गया.
3: तर पवनजी लाहोटे आपण या ठिकाणी आलात आणि खास तुम्ही तुमच्या मिसेसना पण इथं घेऊन आलेला आहात. तुमच्या दोघांचाही मी खरं तर आभार व्यक्त करतो. आपण विद्यार्थ्यांना जे काही आपले अनुभव शेअर केले निश्चितच त्यातून एक प्रेरणा मिळणार आहे, म्हणूनच आम्ही आमच्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं ते तेरणेची प्रेरणा, कारण तेरणामधून आपण इथून एज्युकेशन घेऊन गेलेला आहात. तर परत एकदा आपण असंच रेडिओ तेरणाला व्हिजिट करावं. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
4: थँक्यू.
3: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेरणा उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: विश्वशांतीचा महापर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व। श्रोते हो, पर्युषण पर्व हे जैन धर्मातील महत्त्वाचं व्रत समजलं जातं। मुळातच पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचं शमन करणं, जसे की काम, क्रोध, लोभ, मत्सर, वैमनस्य असे कितीतरी विकार असू शकतील। अशा विकारांपासून स्वतःला दूर करून आत्मशांती प्राप्त करून घेणे, तसेच आध्यात्मिक प्रगती साधत पर्युषण पर्वाच्या काळात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य अशा तत्वांचं पालन करणं। 10 दिवस चालणाऱ्या पर्युषण पर्वाच्या काळात दशलक्षण धर्माची उपासना केली जाते। तेव्हा या पर्युषण पर्वातील 10 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी आपण एक एक लक्षण म्हणजे धर्म कसा अंगीकारायचा याविषयी जाणून घेणार आहोत। तेव्हा आज 6वा दिवस, आज आपण ऐकूयात उत्तम संयम याविषयी सौ पल्लवी सुनील वायकर यांनी सांगितलेली माहिती।

नमस्कार. प्रथम सर्वांना जय जिनेंद्र. मी सौ पल्लवी सुनील वायकर रेडिओ तेरणाच्या माध्यमातून दशलक्षण पर्वापैकी पर्व म्हणजेच उत्सव तर या दशलक्षण धर्माचे संयम धर्माची माहिती आणि महती आपण बघणार आहोत. कायच हो प्रतिपाल पंचेंद्रिय मन वश करो संयम रत्न संभाल विषय चोर बहु फिरत है उत्तम संयम गहु मन मेरे भो भो के भाजे अघ तेरे सुरग नरक पशु गति में नाही आलस हरन करन सुख ठाही ठाही पृथ्वी जल अग्नि मारुत रुख त्रस करुणा धरो सपरस नरस ना घ्रान नैना कान मन सब वश करो जिस बिना नहीं जिन राज सीझे तूरुल्यो जग कीच में इक घरी मत विसरो करो नित आव जम मुख बीच में. आपला आजचा सहावा धर्म म्हणजेच उत्तम संयम धर्म. उत्तम संयम धर्म म्हणजे काय तर आपलं मन वचन इंद्रिय यांना संयमित करणे नियमित करणे नियंत्रित करणे म्हणजेच संयम. संयमाचा अर्थ केवळ अनुशासनच नाही तर आत्मानुशासन आत्मनियंत्रण आहे. आज आपलं जीवन अनुशासनमय व संकल्पमय असण्याची संधी आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जो सत्य उतरवण्याचा संकल्प केला आहे तो कसा टिकून ठेवता येईल यासाठी आपण आपलं जीवन अनुशासित करणे आवश्यक आहे. निरनिराळ्या संकल्पाच्या सहाय्याने त्यास संयमित बनवायला हवे याचेच नाव संयम आहे. जसे की दिव्याची ज्योत जळत असते पण ती विझून जाण्याची आशंका असते. ती किती काळापर्यंत प्रकाश देत राहील याचा काही विश्वास नसतो. केव्हा वाऱ्याच्या झोत येईल आणि विझून जाईल याचा काही विश्वास देता येत नाही. पण आपण काही व्यवस्था केली तर त्या ज्योतीवर काचेचा फुगा ठेवला तर ती विझणारही नाही आणि आधीपेक्षाही जास्त प्रकाश देईल. अगदी त्याचप्रमाणे आपण जर आपल्या जीवनामध्ये सत्याची ज्योत प्राप्त करून घेतली असेल तर तिच्यावर संयमाचा फुगा ठेवून तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे की ज्यामुळे सत्याची ती ज्योत कधीच विझता कामा नये. संयम म्हणजे काय तर संयम म्हणजे काय बंधन नव्हे. आजच्या संयम धर्माच्या दिवशी मला सन 1985ची घटना आवर्जून इथे सांगावीशी वाटते. त्या दिवशी आचार्य महाराजांची आहारजी क्षेत्रावर संयम धर्माविषयी सांगितले होते की एखाद्या वेळेला जर आकाशाकडे धाव घेत उंचीला स्पर्श करायचा असेल तर तिला एखाद्या वृक्षाचा किंवा झाडाचा आश्रय घ्यावा लागतो. त्याच आश्रयाने ती वेल हळूहळू वर चढत जात असते. उदयाच्या माळी जर कुशल असेल तर तो त्या वेलीला तिला आश्रय देणाऱ्या झाडाला किंवा एका हलक्याशा दोरीचे बंधनही बांधून ठेवत असतो जेणेकरून ती वेल वरवर चढत जाते. असे वाटते की ते बंधन तिच्या वाढण्यामध्ये अडचण होईल पण लाकडामुळे वेलीला आधारच मिळतो आणि ती वाढतच जाते. बंधनामुळे तिचे वाढणे थांबत नाही. मग तो लाकडाचा आधार असो वा बंधन हे दोन्ही तिच्या वाढीस मदतच करत असतात. अशाच रीतीने संयमही बंधनच वाटत असते. हे करा हे करू नका हे काय जे करायचे असेल ते करा. आम्ही का बंधनात अडकायचं का घ्यायची कोणती शपथ. अशा बंधनाशिवाय जगताच येत नाही का. अहो जगता तर येते पण एखाद्या संकल्पाशिवाय जीवनामध्ये कोणता तरी नियम घेतल्याशिवाय आपले जीवन किती उन्नत बनू शकते बरं हे आपल्याला माहीतच आहे. जीवनाला उंचवायचं असेल चांगलं बनवायचं असेल तर बंधन आवश्यकच असते. असे बंधन की जे जीवनाला उन्नत बनवू शकेल. जीवनातील सगळीच बंधने सगळेच संबंध जीवनाला उंच नेणारे नसतात. वस्तुतः ती सगळी पतनालाच कारणीभूत असतात. पण संयमाचे बंधन मात्र बंधन असूनही जीवन उन्नत बनविण्यासाठी मदत करणारे असतं. संयमामध्ये अनुशासन देखील महत्त्वाचे असते. तर अनुशासन म्हणजे काय तर त्याचे एक उदाहरण मी देते. नदीचे दोन्ही किनारे जर मजबूत नसतील तर ती नदी इकडे तिकडे आजूबाजूला पसरून नष्ट होऊन जाईल आणि आपल्या इच्छित स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचप्रमाणे
आपण जर आपले जीवन अनुशासित व्यवस्थित करू शकलो तरच आपले जीवन उंचावू शकते, त्यामुळे आपला आणि दुसऱ्याचाही लाभ होऊ शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अनुशासन स्वीकारत असतो. अनेक वेळा भीतीमुळे अनुशासन स्वीकारतो, कधीही आपला स्वार्थ साधत असतो म्हणून अनुशासन स्वीकारतो, तर कधी आपल्या शरीराच्या रक्षणासाठी आपले आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून अनुशासन स्वीकारतो. पण अशा प्रकारचे हे अनुशासन आपले जीवन उन्नत बनवतं किंवा उंचावत नसतं, तर आत्मानुशासनच जीवनाला उन्नत बनवतं. त्यामुळे संयमाचा अर्थ केवळ अनुशासन नव्हे तर आत्मानुशासन म्हणजे संयम होय. संयमाचा अर्थ जीवन अनुशासित बनविणे असा आहे. संयमाचा अर्थ आपली संकल्पशक्ती, विल पॉवर, इच्छाशक्ती वाढविणे. आजच्या नव्या पिढीची अशी तक्रार आहे की आमच्यावर विश्वास उरलेला नाही, आमचा आत्मविश्वास कमी होऊ लागला आहे, आमची संकल्पशक्ती कमी व्हायला लागली आहे. का नाही कमी होणार? आपले जीवन संयमित नियंत्रित करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही आपण. आपलं जीवन संयमित केलं तरच आपल्याला आपल्या संकल्पशक्तीचे महत्त्व समजून घेईल. ज्याची संकल्पशक्ती, इच्छाशक्ती जितकी अधिक असते तितके तो आपले जीवन संयमित बनवू शकतो. जर कोणी आपलं जीवन संयमित बनवू शकत नसेल तर त्याचा अर्थ इतकाच आहे की आपली इच्छाशक्ती कमजोर आहे. शपथ घेण्यासाठी फार मोठे धाडस लागते. जीवनभरासाठी एखादा नियम घेण्यासाठी, एखादा संकल्प करण्यासाठी फार मोठे धाडस लागते. इथं आपल्याला दुसरं कोणी बांधून ठेवत नाही तर आपण स्वतः स्वतःला बांधून घेत असतो. तर अशा प्रकारच्या संकल्पामुळे आपलं जीवन हळूहळू उंचावत असतं आणि आपला आत्मविश्वासही दुळावत असतो. जिस बिना नहीं जिन राज सीझे तू रुल्यो जग कीच में. तर ह्याचा असा अर्थ आहे की हा दिगंबर वेश धारण केल्याशिवाय, संयम धारण केल्याशिवाय प्रत्यक्ष जिनेंद्र देव देखील संसारातून पार होऊ शकत नाही. गाडीला जर ब्रेक नसतं, संयम नसतो तर गाडी खड्ड्यात जाऊन पडू शकते. त्याचप्रमाणे जीवनात बंधन नसेल, संयम नसेल, आपले जीवन देखील असंतुलित होऊ शकते. एकदा का आपण निश्चय केला की आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना, आपल्या वाणीला, आपल्या जीवनाला दिशा द्यायची आहे, नियंत्रित करायचं आहे, अनुशासित करायचं आहे, की मग आपले जीवन अवश्य संतुलित, नियंत्रित आणि स्वस्थ बनेल. अशा भावनेसह आपण आपल्या जीवनामध्ये संयम प्राप्त करून आपले जीवन निरंतर उन्नत बनवत राहू. अपने मन में स्थिरता और सभी के प्रति, इंद्रियों के प्रति नियंत्रण होना, यही उत्तम संयम धर्म है. संयम के बिना बिता दिया काल, दया कर जीवों पे मिलेगा मोक्ष का माल, यही संयम धर्म है. गुरुवर आचार्य श्री विद्यासागर मुनि महाराज की जय. उत्तम संयम धर्म की जय. तर उद्या आपण तपधर्माविषयी आपल्या दुसऱ्या मैत्रिणीकडून माहिती बघणार आहोत. सर्वांना जय जिनेंद्र.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीरणा 90.4 FM।
3: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारताची जुनी परंपरा असलेली जी शेती आपण करत आहोत त्याच्यामध्ये फुलशेती याचा समावेश आपल्याला करावा लागेल। तर फुलशेती कशी आहे, फुलशेतीच्या संदर्भातल्या सर्व बाबी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीनं एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहे। देशाच्या कानाकोपऱ्यात लहान लहान क्षेत्रावर खूप प्राचीन काळापासून फुलशेती केली जाते। तरीसुद्धा व्यापारी तत्वावरील आधुनिक फुलशेती ही अलीकडची संकल्पना आहे। पूर्वीपासून उघड्यावर फुलशेती केली जात असल्यानं त्यांना जैविक आणि अजैविक घटकांशी सामना करावा लागत असे। त्यामुळे या पिकापासून भरपूर दर्जेदार उत्पादन हे मिळण्याची शाश्वती नसायची। आताच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र निर्यातक्षम फुलोत्पादनास महत्त्व प्राप्त झालेले आहे। त्यामुळे मागणी तसा पुरवठा या संकल्पनेनुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च प्रतीचे दर्जेदार फुलोत्पादन घेणे हे गरजेचे झालेले आहे। जगात सध्या फुलांचा व्यापार तेजीत आहे, त्यामध्ये 6 ते 20% प्रतिवर्षी वाढ होत आहे। परंतु फुलांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अतिशय कमी आहे, म्हणजे 0.07% इतका आहे। गेल्या काही वर्षातील फुलशेतीविषयी केंद्र शासनाची धोरणे लक्षात घेऊन मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांच्या आसपास अत्याधुनिक फुलोत्पादनासाठी उभारलेल्या उच्च तंत्रज्ञान हरितगृहांची उभारणी आता वाढल्याची दिसून येते आहे। तामिळनाडू हे भारतातील फुलोत्पादन करण्यामध्ये अग्रेसर असलेले राज्य असून त्याखालोखाल कर्नाटक राज्याचा समावेश होतो। या दोन्ही राज्यांमध्ये भारतात फुलशेतीखाली असलेले एकूण क्षेत्राच्या तसेच कर्नाटकमध्ये बंगळूर शहरात भारतातील पहिले फुलांचे संगणकीकृत लिलाव विक्री केंद्र हे कर्नाटक ॲग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने सुरू केले आहे। मंडळी, जगातील बहुतांश देशातील फुलशेती ही खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय आहे। फुलपिके आणि शोभिवंत झाडे ही देशी आणि परदेशी व्यापारासाठी लागवड करण्यास उपयुक्त असून त्यापासून प्रति एकर मिळणारे उत्पादन हे तुलनात्मकदृष्ट्या शेतातील इतर नगदी पिके, भाजीपाला या पिकांपेक्षा जास्त आहे। शेती उत्पादन हे बाजारात किलो अथवा क्विंटलमध्ये विकले जाते, परंतु फुलांच्या दांड्यांची विक्री ही नगावर केली जात असते। त्यामुळे फुलदांड्यापासून मिळणारे उत्पादन हे सर्वसाधारणपणे अधिक असतं। साधारणतः ग्लॅडिओस, गुलाब, जर्वेरा, कार्नेशन, ऑर्किडस, ॲथुरियम इत्यादी फुलांपैकी बाजारात फुलदांडे विकले जातात। तुलनात्मकदृष्ट्या फुलपिके ही हंगामी असून लागवडीपासून त्यांना फुलावर येण्यासाठी कमी काळ लागतो, म्हणजे उत्पादकता अवस्थाही लवकर सुरू होत असते। सध्याच्या आधुनिक युगात फुलशेती करणे म्हणजे बाजारात चढ्या दराने विक्री होणाऱ्या लांब दांड्याच्या फुलपिकांची शेती करणे असे मानले जाऊ लागले आहे। उच्च प्रतीची लांब दांड्याची फुले प्रामुख्याने घराच्या आतील भाग सुशोभित करण्यासाठी, सभा, संमेलन, समारंभासाठी लागणारे स्टेज डेकोरेशन करण्यासाठी, तसेच फुलांचे गुच्छ, पाकळ्या, तुरे हे इतर कामासाठी लागत असतात। भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण आणि समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, आबोली, झेंडू, ॲस्टर, शेवंती, गॅलर्डिया इत्यादी फुलांच्या सुट्या भागांची मोठी मागणी असते आणि असे सण समारंभ आणि उत्सव भारतात हे वर्षभर चालू असतात. फुलांचा वाढता उपयोग व्यक्तिजीवनात करण्याला सध्या भारतात वेगळेच महत्त्व आहे. अगदी माणसाच्या जीवनशैलीला फुलांचा उपयोग जोडलेला आहे असे म्हणणं वावगं ठरणार नाही. याशिवाय कित्येक लोक फुलशेती, लँडस्केप, हरितगृहातील फुलशेती या महत्त्वपूर्ण विषयाचे सल्लागार म्हणून काम देखील करत आहेत. तर काही लोक या विषयाच्या अद्ययावत ज्ञानाचे धडे घेऊन इतरांना प्रशिक्षण देण्याचा देखील प्रयत्न सध्या करत आहेत. फुलशेतीतील काही यशस्वी उद्योजक या व्यवसायात इतर सुशिक्षित लोकांना नोकरीची संधीसुद्धा उपलब्ध सध्या करून देत आहेत. याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही मोठी संधी आहे. मोठ्या शहरांमध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि स्मार्ट सिटीची उभारणी करणे या हल्लीच्या वाढत्या शहरीकरणामध्ये अतिशय उच्च प्रतीचा आणि फायदेशीर व्यवसाय झाला आहे. जगामध्ये जवळपास 146 देश फुलांचे उत्पादन आणि विक्री या व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत. अशा या व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या फुलशेतीला सध्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना आणि सध्या केंद्र शासनाने भारतातील 46 शहरांची सुंदर शहरामध्ये परिवर्तन करण्याची तसेच अनेक स्मार्ट सिटी उभा करण्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे त्या अंतर्गत करोडो रुपयांचे उत्पादन देणारा बांधकाम उद्योग नावरूपाला येत असला तरीही यामध्ये फुलशेती, शोभिवंत झाडे याचबरोबर अनेक प्रकारची उद्यानं तयार करण्याचं काम देखील सुरू होत आहे. त्यामुळेच त्याच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. शहराच्या सौंदर्याबरोबर घराचे आंतरबाह्य सौंदर्य देखील वाढायला हवं. घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत पानाफुलांच्या कुंडीतील झाडांची आणि फुलांची कल्पकतेने सौंदर्यपूर्ण मांडणी करून घराच्या आतील शोभा वाढवण्यासाठी देखील आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. तर अशा प्रकारे घर, व्हरांडा, खिडक्या, गच्ची असेल, त्याचबरोबर घराभोवतालचा मोकळा परिसर असेल, या ठिकाणी आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. मंडळी, जागतिकीकरण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात फुलशेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय ठरला आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग उदयास आला आहे. कमीत कमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पादन मिळण्याचं साधन म्हणून अल्पभूधारक असलेला शेतकरी याच्याकडे आकर्षित होत आहे. जागतिकीकरणामुळे विविध बाजारपेठा फुलांसाठी खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये फुलांची विक्री करण्याची संधी आहे. असे करून त्यातून बरीच परकीय गंगाजळी आपल्या देशात येऊ शकते. शेतकऱ्यांबरोबरच देशाचीही प्रगती होण्यास यामुळे मदत होणार आहे. जगभरात फुलशेतीचा विकास 10% दराने होत आहे आणि 50 जास्त देश मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन आणि व्यवसाय करत आहेत. फुलांच्या उत्पादन मूल्यानुसार अमेरिका, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडा हे देश अग्रेसर आहेत. तर चीन आणि भारतामध्ये फुलांखालील लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. जगात जास्तीत जास्त फुलांचा वापर करणाऱ्या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि जपानचा समावेश होतो. परंतु बरेच आफ्रिकन देश आता या क्षेत्रामध्ये आगेकूच करत आहेत. उत्पादन करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होत आहे. 2013 जगामध्ये फुलांच्या निर्यातीचे मूल्य 20 अमेरिकन डॉलर इतके होते. यामध्ये फुलदांड्या, पाने, कुंड्यातील शोभेच्या वनस्पती, फुलांचे कंद याचा देखील समावेश होतो. मंडळी, उत्तम दर्जांच्या फुलांची निर्मिती करणे आणि त्याच्यापासून अधिकचा भाव मिळवणे हा शेतकऱ्यांचा फुलशेती करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. परंतु उत्तम प्रकारे फुलांचे उत्पादन करणे हे त्याच्याच हातात असते. फुलांच्या गुणवत्तेवर फुलांची बाजारातील किंमत ठरत असते. फुलांच्या दर्जानुसार ग्राहकाला आनंद आणि समाधान प्राप्त होत असते. मंडळी, फुलोत्पादन आणि मार्केटिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अनेक बाबींचा अभ्यास करणं हे शेतकरी बांधवांना खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तावान फुलांचे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त उत्पादनच नव्हे, आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली जी मानांकनं आहेत त्याचीसुद्धा काटेकोरपणे अवलंब करणं गरजेचं असतं. उत्तम दर्जाच्या पिकवलेल्या फुलांना योग्य तो भाव मिळवण्यासाठी फुलांची योग्य पद्धतीनं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. फुलोत्पादन करण्यासाठी जितक्या पुष्पदांड्याची काढणी केल्यानंतर लगेच त्यांना पाण्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. स्वच्छ पाणी, अवजारे, फुले ठेवण्याची बकेट, भांडे इत्यादी साहित्यांची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. काढणी झाल्यानंतर ही फुले वर्गीकरणासाठी वर्गीकरण विभागात ठेवण्यात येतात. मार्केटमध्ये पाठवण्या अगोदर फुलांच्या प्रतीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. फुलांच्या वर्गीकरणासाठी जगामध्ये वेगवेगळी मानांकने अस्तित्वात आहेत. ती प्रत्येक देशानुसार वेगळी असू शकतात. गरजेनुसार वर्गीकरण केल्यानंतर फुलांचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग करण्यासाठी विविध प्रकारचे बॉक्स उपलब्ध असतात. यामध्ये कोरुगेटेड फायबर बॉक्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. विविध आकाराचे आणि लांबी रुंदीचे बॉक्सेस सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार फुलांच्या प्रकारानुसार त्याची योग्य निवड केली जाते. ही पूर्ण प्रक्रिया वातानुकूलित क्षेत्रात करणं हे शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचं ठरू शकतं. मंडळी, 100% निर्यातक्षम फुलोत्पादन करणाऱ्या संस्थांना सरकारकडून सुद्धा 50% अनुदान हरितगृहातील पुष्प उत्पादनासाठी दिलं जात आहे. शिवाय अशा उत्पादनातून निघणाऱ्या मालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असेल तर 50% माल स्थानिक बाजारामध्ये विकण्याची सवलत या संस्थांसाठी आहे. निर्यातक्षम फुलोत्पादनाचा उद्योग भारतात वाढावा म्हणून भारत सरकारने उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील 10% कर सवलत दिली आहे. तसेच आयात निर्यातीवरील या उद्योगाशी निगडीत असलेले नियमही शिथिल केले आहेत. यामुळे भारतात हरितगृहातील फुलशेती हा उद्योग सध्या नावारूपाला येऊ शकतो. याची कारणेही तशीच आहेत. एक म्हणजे भारताच्या जवळ सिंगापूर सारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. भारताचे हवामान या उद्योगाला अत्यंत पोषक आहे कारण भारताच्या वातावरणात भरपूर सूर्यप्रकाश असून येथील हिवाळा, कृत्रिम प्रकाश, तापमान याची भारतातील हरितगृहांना गरज पडत नाही. तो त्यांना योग्य प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षभर उपलब्ध होत असतो. त्यामुळे साहजिकच फुलोत्पादनाच्या निर्यातीमुळे देशाला 20-25% जास्त परकीय चलन इतर शेती उत्पादनाच्या तुलनेत मिळते. तसेच प्रति हेक्टर उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीपासून आपणास मिळू शकते. फुलांच्या निर्यातीत असलेला वाव फायदे लक्षात घेऊन अपेडा या संस्थेने भारतातील नोएडा, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी फुलांचे लिलाव केंद्र स्थापन केले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक केंद्र पुणे या ठिकाणीही स्थापन होत आहे. याशिवाय भारतातील पुष्प उद्योजकांना फुले निर्यातीस प्रोत्साहित करण्यासाठी आल्समेर नेदरलँड येथे फुलांचे बाजार केंद्र उपलब्ध आहे. मानवी जीवनातील फुलांचे महत्त्व, फुलोत्पादनात असलेला वाव लक्षात घेऊन भारत सरकारनेही देशातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या फुलपिकावर संशोधन करून त्याचा विकास करण्यासाठी अनेक प्रादेशिक विभाग पाडले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे फुलशेतीस मिळत असलेले महत्त्व विचारात घेऊन शेतकरी बंधूंनी उच्च तंत्रावर आधारित फुलशेती करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणं हे आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. तर मंडळी, आपण भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा जो चित्रपट आहे खूप इंटरेस्टिंग असा चित्रपट आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आपण घेतलेला आहे। तो चित्रपट म्हणजे 1978 साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट डॉन। डॉनच्या संदर्भात बोलायचं असेल तर आपल्यापैकी प्रत्येकानेच हा चित्रपट पाहिलेला असेलच, जर कोणी पाहिला नसेल तर तो एकदा पाहून घ्यावा। या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडची जी फिल्मी मॅजिक आहे ती लोकांपर्यंत कशी पोहोचली आणि विजय नावाचं वलय जे अमिताभ बच्चन यांच्या भोवती लागलेलं होतं ते वलय आणखी गडद होत गेलं आणि या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला तो पहिला डॉन अर्थात अमिताभ बच्चन। या चित्रपटाच्या संदर्भात किती बोलावं तरी ते कमी ठरू शकतं। या चित्रपटाची वैशिष्ट्ये सांगायची असतील तर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे चित्रपटाचं जे टायटल होतं ते देखील खूप इंटरेस्टिंग, त्याचं हे शीर्षक होतं डॉन आणि या चित्रपटाचं लेखन केलं होतं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्याला सांगता येईल या ठिकाणी। या चित्रपटाचं लेखन केलं होतं प्रसिद्ध लेखक जोडी सलीम जावेद यांनी। शोले असेल, जंजीर असेल, दीवार असेल, यानंतर त्यांचा आलेला हा चित्रपट म्हणजे डॉन। उत्कृष्ट असलेली पटकथा आणि या पटकथेला ॲक्शन थ्रिलरची मिळालेली साथ, कलाकारांचा उत्तम अभिनय या जोरावर आजही हा चित्रपट त्याचं स्थान टिकून आहे। कुठल्याही चॅनलवर असेल, कुठल्याही थिएटरमध्ये आजही हा चित्रपट लागला असेल तर त्याला बघण्याची उत्सुकता तितकीच असते लोकांची। तेव्हा आज आनंद घेऊयात बॉलिवूडमधील ऐतिहासिक ठरलेल्या डॉन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, आता जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कथेविषयी. सलीम जावेद यांची कथानक ही खूप इंटरेस्टिंग असायची. या कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बांधून कसं ठेवायचं हे त्यांना खूप चांगलं माहिती होतं. असाच प्रयोग डॉनच्या माध्यमातून सुद्धा दिसून आला. मुंबईमध्ये अंडरवर्ल्डशी संलग्न असलेला डॉन पोलिसांच्या चकमकीमध्ये मारला जातो आणि त्याच्या जागी दुसरा डॉन अर्थात त्याच्यासारखा हुबेहूब दिसणारा विजय त्या ठिकाणी येतो. नकली डॉन म्हणून गेलेला विजय पुन्हा एकदा या चक्रव्यूहामध्ये अडकतो आणि स्वतःला बाहेर काढण्यासाठी तो मोठी धडपड करतो आणि या डॉनच्या चक्रव्यूहातून तो बाहेर पडतो. असा खूपसा एक इंटरेस्टिंग प्लॉट या चित्रपटाच्या कथेला होता. या चित्रपटाच्या कथेमध्ये आणखीन जर आपल्याला तपशिलात शिरायचं असेल, या चित्रपटामधील जी सर्व पात्र होती ती इतकी प्रकर्षानं आपल्यासमोर येत राहतात आणि आपण या कहाणीमध्ये गुंतत राहतो आणि डॉनची कथा आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवते. तर आज आनंद घेऊयात 1978 साली प्रदर्शित झालेल्या डॉन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

जय हो राधे श्याम की, जय हो सियाराम की, और जय हो बंबई धाम की। ये है

श्रोते हो, डॉन या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. डॉन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण, इफ्तेखार खान, ओम शिवपुरी, सत्यन कप्पू, पी जसराज, कमल कपूर, हेलन आणि शेट्टी या सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर असा अभिनय डॉनच्या माध्यमातून आपल्यासमोर आणला. या चित्रपटामध्ये अमिताभची दुहेरी भूमिका असली डॉन आणि विजय या दोन व्यक्तिरेखा वेगळ्या दाखवण्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिनयाची कमाल केली. याचबरोबर प्रामुख्यानं नाव जर घ्यायचं असेल तर झीनत अमान यांचा अभिनय. अमिताभ बच्चन समोर असतील, प्राण असेल, त्याचबरोबर दिग्गज कलाकार असताना सुद्धा अभिनयाचा एक वेगळा ठसा झीनत अमान यांनी प्रेक्षकांसमोर आणला. याचबरोबर जे जेची जी भूमिका होती याच्यामध्ये प्राण यांनी अक्षरशः ती भूमिका जिवंत केली. आणि या चित्रपटाच्या यशामध्ये या सगळ्या व्यक्तिरेखा असतील, चित्रपटाचं टायटल असेल, याचबरोबर जे सहकलाकार होते यांनी सुद्धा अतिशय उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणला. या चित्रपटातील उत्कृष्ट अशा अभिनयाबद्दल 26व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटाचा दबदबा कायम राहिला. यामध्ये बेस्ट ॲक्टरसाठी अमिताभ बच्चन, बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरसाठी किशोर कुमार यांना खाईके पान बनारसवाला या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक म्हणून यांची निवड करण्यात आली. याचबरोबर ए मेरा दिल या गाण्यासाठी आशा भोसले यांना बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. तेव्हा आज आनंद घेऊयात ब्लॉकबस्टर चित्रपट डॉन यातील सुपरहिट गीतांचा.

0: डॉन या चित्रपटाला सुपरहिट संगीत दिलं संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी यांनी, तर या चित्रपटातील गीतं लिहिली होती अंजान आणि इंदिवर यांनी. या चित्रपटातील पार्श्वगायन जे होतं त्याच्या संदर्भात बोलूयात. याच्यामध्ये लता मंगेशकर असतील, किशोर कुमार असतील, त्याचबरोबर आशा भोसले यांनी अतिशय उत्तम प्रकारची गाणी प्रेक्षकांसमोर आणली. ही सर्वच गाणी प्रेक्षकांना आजही तितकीच आवडतात. तेव्हा आज आनंद घेऊयात डॉन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, हिरलो पान चबाए. आहा,

श्रोते हो, डॉन या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. डॉन या चित्रपटातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामधील संवाद फेक. अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरमधील अतिशय महत्त्वाचे असे डायलॉग या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या नशिबी आले. यामध्ये डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है हा संवाद असेल, किंवा डॉन पान नहीं खाता था ई बहुत बुरा करता था हा संवाद असेल. याचबरोबर प्राण यांची जे जेची जी भूमिका होती ती आजही तितकीच स्मरणात राहते. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. या चित्रपटाच्या माध्यमातून एक ग्लॅमरस लुक असलेली नायिका पुन्हा एकदा आपल्या समोर आली, आणि या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी काही गोष्टी प्रेक्षकांच्या समोर आल्या. त्याच्यामध्ये जी वेगवान कथानक असेल, जी पटकथेची मांडणी असते, त्याचबरोबर एखाद्या कहाणीमध्ये येत असणारे वेगवेगळे ट्विस्ट

जगातील हे ट्विस्ट अनुभवण्याची एक वेगळी संधी डॉनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आली आणि प्रेक्षकांनी अक्षरशः आजपर्यंत हा चित्रपट डोक्यावर घेतलेला आहे. तेव्हा आज आपण आनंद घेतोय डॉन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच

0: radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन. अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेम गीतापासून ते बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणारे गीतकार म्हणजे प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर, ज्यांना आपण मराठी सिनेसृष्टीचे नाना म्हणून ओळखतो. त्यांच्या नावावर 3,500 कविता, 2,500 गाणी, 25 पटकथा आणि संवाद, 50 लघुकथा, 4 नाटकं, 4 दूरदर्शनच्या मालिका, टेलिफिल्म्स, मालिका गीतं, हे सारं काही जमाय. वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते काम करत होते. आपल्यालाही लाजवेल अशा दमानं आणि अशा ऊर्जेनं ते काम करायचे. कोल्हापुरातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं. त्यांचे वडील वारकरी पंथातले आणि आई भक्तिपंथातल्या. त्यामुळं गुरुचरित्र, जात्यावरच्या ओव्या त्यांच्या कानी पडायच्या. त्यांच्या आई गायच्या, ती भजनं ऐकतच ते आईच्या मांडीवर झोपायचे, त्यामुळे संगीताचे संस्कार तिथूनच सुरू झाले. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की असं ठरवून कवी काही होता येत नाही, कवीच्या नकळत कविता जन्माला येते आणि तीच सांगते की तू कवी झालास. आज त्यांच्या कवी मनाचा वेद आपण घेणार आहोत आणि आयुष्यभर कधीही तमाशा न बघितलेल्या खेबूडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या कशा लिहिल्या याचं गूढ आपल्याला उकलता येणार आहे का, याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची.
3: एक लाजरन साजरा मुखडा चंद्र.

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मोहित्यांची मंजुळा या भालजी पेंढारकरांच्या सिनेमासाठी जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली. पुढे 1963 साली भालजी पेंढारकर हे साधी माणसं या सिनेमाची निर्मिती करत होते. त्या सिनेमामध्ये ते स्वतः योगेशा टोपन नावानं गाणी लिहिणार होते. पण एका गाण्याजवळ येऊन मात्र त्यांची गाडी अडकली. त्यांनी खेबुडकरांना फोन लावला तेव्हा ते शाळेत शिकवत होते. भालजी म्हणाले, जगदीश अश्लील तसा निघून ये. ते म्हणाले, पुढचा तास ऑफ आहे तसा लगेच येतो. त्यांनी सायकलवर टांग मारली आणि ते स्टुडिओला पोहोचले. भालजी म्हणाले, या सिनेमासाठी त्यांना थीम सॉन्ग हवंय आणि मी जे काही लिहिलंय त्यामुळं माझंच समाधान होत नाहीये. खेबुडकरांनी विचारलं, काय हवंय नेमकं, काय लिहायचंय? भालजींनी बॅकग्राऊंड सांगितलं, लोहार काम करणारं जोडपं, पत्नीचं पतीवर असणारं प्रेम, लोहारांचा देव, त्याला वाहली जाणारी फुलं आणि गरिबीत असणारी श्रीमंती, त्यातलं समाधान. हे सारं ऐकतानाच खेबुडकरांच्या मनात ओळी छापल्या जात होत्या. भालजींनी विचारलं, कधी द्याल गाणं? यावर ते म्हणाले, कागद आणि पेन द्या. त्यांनी एका दमात अख्खं गाणं लिहून काढलं. खेबुडकर सांगायचे की त्यांना गाणं लिहायला वेळ लागत नाही, ते आपोआप स्फुरतं. या गाण्याचे शब्द त्यांनी लिहिले होते, ऐरणीच्या देवा तुला आगीन फुल वाहू दे. या गाण्याला संगीत देत होत्या त्या आनंदघन या नावानं खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. चाल बांधताना त्यांनी खेबुडकरांना फोन लावला आणि यामध्ये छोटासा बदल सुचवला की आगीन फुल या शब्दाच्या ऐवजी ठिणगी ठिणगी असं म्हणलं तर चालेल का? त्यांनी खेबुडकरांना चाल ऐकवली. ते म्हणाले, वा छान आहे की हे शब्द लावलेल्या चालींना अत्यंत प्रभावी वाटतायत. पुढे त्यांनी विचारलं की हा बदल कुणी सुचवला? यावर त्या म्हणाल्या, या गाण्याला चाल बांधतानाच मलाच तो सुचला. खेबुडकर म्हणाले, गायिका म्हणून तुमच्या प्रतिभेची साऱ्यांनाच ओळख आहे, पण तुमच्या प्रतिभेच्या या पैलूची आम्हाला ओळख झाली याचा आनंद आहे. या गाण्यामध्ये लोहाराच्या भात्याचा साऊंड म्हणून उपयोग केलाय आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं या गाण्याला वेगळाच असा साथ चढवलाय. ऐरणीच्या देवाला वाहिलेल्या या ठिणगीची तेज जराही कमी झाली नाहीये, आजही ती तेवढीच धगधगतीये.

भारतीय सिनेमाचे जनक म्हणजे दादासाहेब फाळके यांच्यापासून आजवर अनेकांनी गणपतीवर काहीतरी नवीन सिनेमे काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सिने निर्माते शरद पिळगावकर म्हणजेच सचिन पिळगावकर यांचे वडील त्यापैकीच एक. त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाहीये. या सिनेमातली आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ही गाणी रेकॉर्ड झाली, पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता. शरद पिळगावकर भर मध्यरात्री खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकरांनी चिंतेच्या स्वरात विचारलं, एवढ्या रात्री काय काम काढलं? पिळगावकर म्हणाले, गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्ही करायचंय. खेबुडकर म्हणाले, अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? हो, पण त्यांच्याच्याने काय अष्टविनायकचं गाणं होईना, तुम्हीच करणार याची मला खात्री आहे, असं शरद पिळगावकर म्हणाले. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो, मला अष्टविनायकची माहितीच नाहीये, मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी अष्टविनायकची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले, खेबुडकर काम आज रात्रीच व्हायला हवं, उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचंच करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. जणू गणपतीचा वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं घडायचं होतं तब्बल 13 मिनिटाचं. हे गाणं आधी रेकॉर्ड झालं होतं, ते रद्द करून पुन्हा गाणं नव्यानं शूट करण्यात आलं. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्याला भेटायला येतं आणि प्रत्येक गणेश उत्सवात आजही ते वाजतंच. एका रात्रीत तयार झालेल्या या गाण्याची ही कहाणी चकित करणारी. अनिल अरुण यांचं संगीत तर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, महेश वाघमारे अशा अनेक गायकांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

0: का
1: महड गाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण जगदीश खेबुडकरांची गाणी ऐकतोय आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. गदी माडगुळकर हे जगदीश खेबुडकरांचे आदर्श. गदिमा त्यांच्या गुरुस्थानी होते. एका मुलाखतीत त्यांच्याविषयी म्हणाले होते, मला गदिमा इतके आवडतात, त्यांचं काव्य इतकं आवडतं की अगदी त्यांचे काना मात्रा अनुस्वर सुद्धा खूप प्रिय आहेत. जयश्री दानवे त्यांच्या लेखात एकदा म्हणाल्या होत्या, गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी. पण त्याच काळात किलकिलत्या दारातून कोवळ्या उन्हासारखा प्रवेश करून खेबुडकरांनी आपल्या प्रकाशान रसिक मनांचा दिवाणखाना उजळून गेलाय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा. या सिनेमातली गाणी तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही. या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती. त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. याच सिनेमातलं तुम्हावर केली मी मर्जी बहाल या लावणीविषयी एक आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. व्ही शांताराम म्हणाले होते, तुम्ही लिहित चला, मला हवं ते मिळालं की मी तिथं बोट ठेवतो आणि सांगतो. त्यांना असं गाणं पाहिजे होतं की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे. या गाण्यामध्ये नाच नसणारे शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल, बसून गायलेलं गाणं तरीही दिल खेचक. ते खेबुडकरांना म्हणाले, आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा तुम्ही आराम करा, उद्या सकाळी आता काही नवं सुचतंय का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ हेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना ऐकावं असं त्यांना वाटलं. हा मोह काही त्यांना आवरेना म्हणून त्यांनी त्यांना 2 वाजता फोन लावला, तर तेव्हा तो लागत नव्हता कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा व्ही शांताराम म्हणाले, अहो असं जागू नका हो, भल्या भल्यांची झोप उडवणारी लावणी लिहायची आहे तुम्हाला, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले, हो मी झोपणार आहे, पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का. यावर ते म्हणाले, पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्ष 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला त्यावर ते म्हणाले, वा हेच पाहिजे होतं. आणि आता अंतराही ऐकवा, पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते, पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार आहे बरं का, तुम्ही व्ही शांताराम यांना ओळनओळ ऐकवत होतात तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चाल होती आणि ती फायनलीही झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून काहीही साथ संगत वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. काय ही खरंच सगळी मातब्बर मंडळी, प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांची पहिली कविता कधी जन्माला आली याविषयी बोलताना सांगितलं होतं. 1948 मध्ये एका प्रसंगाने ज्यात त्यांचं राहतं घर जाळण्यात आलं, त्यांचं सारं कुटुंब उघड्यावर आलं, वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोरच हे पेटतं घर त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेलं. आणि या अत्यंत कठीण प्रसंगातून, या वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली, मानवते तू विधवा झालीस. तिथूनच त्यांच्या काव्य प्रसंगाला सुरुवात झाली. 1960 मध्ये रंगल्या राती अशा या सिनेमात मला हो म्हणतात लवंगी मिरची ही ठसकेबाज लावणी इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी लावणी लिहिण्यासाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लावण्या लिहिल्या, पण लावणीकार असा शिक्का बसू नये म्हणून त्यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली. त्यांनी इतर काव्य प्रकारांमध्ये मुक्तपणे संचार केलाय.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता क्लासिक रेडिओ शो मध्ये. जवळजवळ 50 वर्ष खेबुडकरांच्या लेखनेनं उत्तमोत्तम गाणी लिहिली. सगळ्या काव्य प्रकारावरती त्यांनी भरभरून प्रेम केलं. गवळण, भारूड, गोंधळ, सवाल जवाब, प्रेमगीतं, स्फूर्तीगीतं, पोवाडे, भक्तिगीतं, बालगीतं, अभंग या सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिहिली. खेबुडकरांचं कौतुक यासाठी की आयुष्यात एकही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या लिहिल्या. त्यांच्या लावणीचं हेच वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या संस्कारी लेखणीची आब आणि तोल कायम सावरून धरला. त्यांनी शब्दाचं सोनं केलं आणि कायम दर्जेदार गाणी दिली. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट ही की ते अत्यंत निरव्यसनी होते. सुपारीचे खांड्याचंही त्यांना व्यसन नव्हतं. पण पान आणि विडा यांच्याशी संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंधित 200 अधिक गाणी त्यांनी लिहिली. पेशानं शिक्षक असलेले आणि पाहता क्षणी आपल्यातलेच एक वाटणारे खेबुडकर हे त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं साधी राहणी, उच्च विचारसरणी या पद्धतीनं जगलेत. पुस्तकावर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते जितके साधे होते तितकेच स्वाभिमानी होते. जवळजवळ 10,000+ पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. संतांच्या गाथेपासून ते अगदी नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सारं काही ते आनंदाने वाचायचे. ते म्हणायचे, मी मोकळा कधी बसत नाही, एकतर मी वाचत असतो किंवा मी लिहित असतो, नाहीतर मग उपयोगाला येईल असं बोलत असतो. अर्थहीन ते कधीही बोललेही नाहीत आणि तसं जगलेही नाहीत.

महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य सेवा त्यांच्या हातून झाली. आणि म्हणूनच ते म्हणायचे, माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी खरी संपत्ती आहे. लोकगीतांचं काव्यबीज लहानपणापासून त्यांच्या मनात आत्म्यात पेरलं गेलं होतं. ते कायम म्हणायचे, लहानपणी पाहिलेलं आणि अनुभवलेला ग्रामीण महाराष्ट्र माझ्या गाण्यात आलाय आणि तो माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये डोकावत असतो. सिनेसृष्टीतल्या खेबुडकरांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 11 पुरस्कार त्यांना दिलेत. फाळके प्रतिष्ठान, कुसुमाग्रज साहित्य, बालगंधर्व पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. एका मुलाखतीत उत्तर देताना खेबुडकरांनी काव्यात्मक उत्तर दिलं होतं, कागद ही माता, पेन हा पिता, लिहिलं जातं ते बीजारोपण, वर संगीताचे संस्कार ही गर्भवाट, चित्रपट गृहात ते प्रसूत होत, रसिक त्याला आनंदानं उचलतात, गुंजारतात, त्याला घरी घेऊन जातात, ते अंगाखांद्यावर खेळवतात. अनेक गाण्यांचं असंच झालंय, त्यांनी त्यांच्या जीवापलीकडे जपलंय, जगदीश खेबुडकरला भरभरून पावले. क्या बात है. जयश्री दानवे यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका लेखातून हा संदर्भ मिळाला. आकाशी झेप घेरे पाखरा या त्यांच्याच ओळीप्रमाणे आकाशी झेप घेणारं हे पाखरू सोन्याच्या ध्येयाचा पिंजरा जरी सोडून गेलं असलं तरी त्यांची गीतं सदैव आपल्या स्मरणात राहतील. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांना रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम.

0: वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणायची, पण पुन्हा एकदा नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की कळवा आणि अनेकांना या शो बद्दल सांगा. आणि शो ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करून द्या आणि हा शो एन्जॉय करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतील अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. आणि शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार श्रोते हो आणि खास करून विद्यार्थी मित्रांनो, आपण जर फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर आजची मुलाखत आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी असणार आहे. त्याचं कारण पण असंच आहे की आपण बी फार्मसीचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्याची मेरिट लिस्ट जी होती ती टेम्पररी आणि पुन्हा मग त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पण लागलेली आहे. आणि त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती नेमकी कधी सुरू होणार आहे याबाबतीत आपण काळजी करत असणार आहात. तर निश्चितच कॅप राऊंड बी फार्मसीच्या आणि फार्मसीमधल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आज आपली चर्चा खूप महत्वपूर्ण अशी ठरणार आहे. आणि यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय तथा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांना. आणि माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर हे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे. आणि डॉक्टर प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने यांच्या समवेत आहेत तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या एचओडी माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम. तेव्हा आपण दोघांच्याही माध्यमातून जाणून घेणार आहोत की फार्मसीमधलं आपलं करिअर पूर्ण करण्यासाठी आणि आपली ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती सहज सोपी आणि सुलभ होण्यासाठी आजच्या मुलाखतीच्या या माध्यमातून आपण सर्व गोष्टी इत्यंभूत अशा समजून घेणार आहोत. तेव्हा माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मी आपलं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशाच्या संदर्भात जे काही मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे प्रवेश प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी झालेली होती. आता फार्मसीचा जो कॅप राऊंड आहे त्याची जी प्राथमिक चर्चा आहे ती आपण करणार आहोत. तर नेमका बी फार्मसीचा जो फर्स्ट इयरच्या ऍडमिशनची प्रक्रिया आहे ती कशी आहे, कशी असणार आहे, याचं रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे आणि आपल्याला काय वाटतं या बाबतीत?
4: धन्यवाद सर मला रेडिओ तेरणामध्ये बोलल्याबद्दल. आपण म्हणतो ते खरं आहे, अगदीच बी फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठीची प्रक्रिया जी आहे तिला खरंच बराच वेळ लागलेला आहे. सर्व आदरणीय पालक बंधू भगिनी तर विद्यार्थी मित्रही प्रतीक्षेत आहेत, आम्हालाही फोन येत आहेत, म्हणून आवर्जून आपण मला इथं बोललं त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साधारणतः रजिस्ट्रेशन नोंदणी करण्याची प्रक्रिया ही 31 जुलै ते 24 ऑगस्ट या दरम्यान बाबाई फार्मसी प्रथम वर्षाची पूर्ण झालेली आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती यादी लागलेली आहे, यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची दुरुस्ती होती त्या विद्यार्थ्यांनी दुरुस्तीही केली आहे आणि त्यांची फायनल मेरिट लिस्ट सुद्धा लागलेली आहे. त्यानंतर सुद्धा थोडा दिवस प्रक्रिया थांबलेली होती, पण आता विद्यार्थ्यांची आदरणीय पालक बंधू भगिनींची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि ती प्रक्रिया 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 रोजी पहिल्या राऊंडसाठी सुरू होत आहे. आणि तत्पूर्वी मला सांगावं वाटतं की 22 तारखेला एक सीट मॅट्रिक्स लागेल, तो सीट मॅट्रिक्स विद्यार्थ्यांनी पाहणं गरजेचं आहे आणि तो सीट मॅट्रिक्स पाहिल्यानंतर 23, 24, 25 या 3 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजचा पर्याय देण्यासाठी पहिला राऊंड सुरू होत आहे आणि हा पर्यायाच्या अनुषंगानं आपल्या महाविद्यालयात आपण आपलं CETCLचा सेपरेट कक्ष स्थापन केलेला आहे. त्याला आपण एक्सटेन्शन CET सेंटर असं म्हणतो आणि तिथं त्या सेंटरवर विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन इथं येऊन ऑप्शन दिलं तर आणखी विद्यार्थ्यांना सोपं होईल आणि अचूक पद्धतीनं त्यांना पहिल्या राऊंडमध्ये भाग घेता येईल असं मला ठामपणे वाटतं आहे.
3: अच्छा सर, आपण सीट मॅट्रिक्स म्हटलात त्याच्यामध्ये नेमकं काय असतं ते एक सांगा आणि एकूणच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे आणि एकूण जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत ते एक सांगा.
4: हा चांगला प्रश्न विचारला सर. जवळपास महाराष्ट्रामध्ये 531 कॉलेज आहेत आणि 43,492 जागा आहेत आणि त्यामध्ये आता जर फायनल मेरिट लिस्ट पाहिली गेली तर 42,629 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहेत. त्यात 50% जास्त मुलींचं प्रमाण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींना पूर्णपणे ट्युशन फीवर माफ आहे. त्यामुळे मुलींनी कुठल्याही विद्यार्थ्यांनी ह्या CETCLच्या प्रोसेसमधून त्याला कॅप असे म्हणतो सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस ह्यातनं येणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याला मोबदला मिळतो हे लक्षात ठेवावं आणि तसं पाहायला गेलं आकडेवारी पाहता तर काय फारसा असा फरक नाही आहे. हजार बाराशेचा फरक आहे आणि त्यामुळं ह्या चांगलं कॉलेज मिळण्यासाठी निश्चितच विद्यार्थ्या म्हणजे फार्मसीलाही चुरस असेल आणि 15% जागा ज्या आहेत ते अदर युनिव्हर्सिटीला असतात, ऑल ओव्हर इंडिया लेवलला असतात नीटवर वगैरे. त्यामुळं इथं चांगलंच चुरस पण बघायला मिळेल आपल्याला. प्रथम वर्ष फार्मसीच्या प्रवेशासाठी हे पण मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. त्यानंतर आपला असा प्रश्न होतो सीट मॅट्रिक्समध्ये काय असतो. सीट मॅट्रिक्समध्ये की आपल्याकडे समजा 100 जागा असतील तर 100 जागापैकी ओपनसाठी किती जागा, मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, त्यानंतर NTA, BCD यामध्ये मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, SBCसाठी मुलांसाठी किती, मुलींसाठी किती जागा आहेत आणि सगळ्यात मात्र SEBC हे आता नवीन सुरू झालेलं आहे 2 वर्षापासून यांच्यासाठी किती जागा, मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, डिफेन्ससाठी किती, हँडिकॅपडसाठी किती, हा सर्व वर्गवारी सीट मॅट्रिक्समध्ये कॉलेजने हे बघायला मिळती. तर ते आवर्जून विद्यार्थ्यांनी पाहावं आणि त्यामुळे थोडीशी त्यांना आयडिया येते की आपला कुठल्या कॉलेज नंबर लागू शकतो. आणि दुसरं एक मला आनंद अभिमान सांगा वाटतं की आपल्या CETCLच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजचा कट ऑफही दिसतोय विद्यार्थ्यांना. त्यानुसार त्यांना चांगल्या पद्धतीने जजमेंट घेऊन हवं त्या कॉलेजला त्यांना बी फार्मसीसारखा कोर्स करता येईल असं मी तर तुम्हाला आवर्जून सांगतो.
3: सर, सीट मॅट्रिक्सचा जो तो आपण जो विषय म्हटलात ते समजा जर एखाद्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला बघून जर समजत नसेल तर त्यासाठी आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय फार्मसी इन्स्टिट्यूट नेमकी कशी मदत करू शकते.
4: तर आम्ही ह्याच्या बाबतीत पहिल्यापासूनच इंजिनिअरिंगला पण सरांनी आपण बोलवलं मला प्रत्येक राऊंडला. आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं आणि विद्यार्थी आपल्याही कॉलेजमध्ये बहुसंख्येने प्रवेशित झाले, त्याचबरोबर बाहेरच्याही मोठमोठ्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ही प्रवेशित झाले आणि त्यांना आपण चांगलं मार्गदर्शन करू शकलो याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. त्याच पद्धतीने फार्मसीसाठी पण मी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये स्वतंत्र CET चा एक उपकक्ष म्हणलं तर चालेल एक्सटेन्शन सेंटर आहे. त्या माध्यमातून आमचे प्राध्यापक, आमचे काही कॉम्प्युटर एक्सपर्ट ऑप्शन फॉर्म भरून देण्यासाठी आपण इतर फॅसिलिटी सेंटर टाईप मदत विद्यार्थ्यांना करू शकतोय. त्यामुळे एका छत्राखाली विद्यार्थ्यांचे सगळ्या शंका निरसन होईल व पाहिजे पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना नक्की या प्रोसेसमध्ये त्यांना हवं ते कॉलेज मिळण्यासाठी आणि लवकरात लवकर त्यांचा प्रवेश होण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत.
3: अच्छा सर, जसं की आपण म्हटलात 23, 24, 25 या तारखेला फर्स्ट कॅप राऊंड असणार आहे, तर या फर्स्ट कॅप राऊंडच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यायला हवी आणि हा कॅप राऊंड भरत असताना आपण आपल्या महाविद्यालयात जे सेंटर उभा केलेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना मदत करणार आहोत. तर आपण काय सांगू इच्छिता की फर्स्ट कॅप राऊंड घेत असताना काय नेमकी काळजी घेतली पाहिजे.
4: पहिला कॅप राऊंड आहे, दुसरा कॅप राऊंड आहे, तिसरा आणि चौथा आणि पाचवा संस्था स्तरावर अशा पद्धतीचे 5 राऊंड असतात. तर मी आता फक्त पहिल्या राऊंड बाबतीत बोलेन आणि ज्यावेळी दुसरा राऊंड चालू त्यापूर्वी पण रेडिओ त्यांना भेट देऊन दुसऱ्या राऊंडची सखोल माहिती देईन. तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिला ऑप्शन हा महत्त्वाचा असतो. पहिला ऑप्शन जर लागला तर आपल्या विद्यार्थ्याला तिथं प्रवेश घ्यावाच लागतो. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. पहिला ऑप्शन देताना ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, ठामपणे प्रवेश घ्यायचा आहे, तेच कॉलेज टाकावं हे तर मी आवर्जून सांगतो. त्यानंतर जर आपलं निश्चित नसेल आपल्याला धाराशिवला आपलं प्रवेश घ्यायचा का, पुण्याला घ्यायचा का, मुंबईला घ्यायचा का, सोलापूरला घ्यायचा का, लातूरला घ्यायचा आपलं निश्चित नसेल तर आपण पहिला ऑप्शन असा टाकायचा आहे की जिथं आपला नंबर लागणार नाही आणि दुसरा तिसरा चौथा पहिल्यानंतर कुठलाही ऑप्शन तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे टाकू शकताय. इनकेस आपला जर पहिला ऑप्शन नाही लागला तर दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन लागला आपला तर आपण दुसऱ्या राऊंडला आपल्याला भाग घेता येतो, त्याला बेटरमेंटला स्कोप मिळतो. हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
3: अच्छा, आणि सर आता ह्या कॅप राऊंड सोबत एक आणखीन एक असा विषय की TFWS आणि EWS असे एक दोन प्रकार आहेत, तर त्या बाबतीमध्ये काही जर समजा पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असेल तर तो थोडासा तुम्ही दूर करावा असा एक विषय की नेमकं हे काय असतं आणि याच्यातून आपल्याला काय लाभ मिळू शकतो.
4: सर ही चांगला प्रश्न आहे. TFWS म्हणजे ट्युशन फ्री वीवर स्कीम, ही जी स्कीम आहे साधारणतः 5% लोकांना, समजा इंटेक जर 100 असेल तर 5 विद्यार्थ्यांना TFWS मधून प्रवेश घेता येतो, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे त्यांची ट्युशन फी माफ होते. आणि अशा TFWSच्या जागांवर विद्यार्थ्यांना ट्युशन फी पूर्णपणे माफ होत असल्यामुळं ह्या हाही चांगला पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे. पण ही जागा कोणाला मिळते, ज्या विद्यार्थ्याचं मीट चांगला आहे, ज्याला चांगले मार्क आहेत त्या विद्यार्थ्याला ही जागा मिळते. तर आवर्जून प्रत्येक मुलांनी, कारण मुलींना अशी ही ट्युशन फी माफ आहे तशी ट्युशन फी माफ आहे मुली, त्यापण मुलांना ट्युशन फी माफ नाही आहे. कुठल्या मुलाला माफ नाही आहे तर OBC आणि SBC आणि ओपनच्या मुलाला ट्युशन फी माफ नाही आहे. फक्त 50% गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळते. अशा विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे ट्युशन फ्री वीवर स्कीम मधून आपला पर्याय टाकायची. आणि चांगले मार्क जर असतील आणि त्या मेरिटमध्ये तो विद्यार्थी एखाद्या कॉलेजच्या बसला तर ट्युशन फ्री वीवर स्कीमचा त्याला फायदा घेता येतो. साधारणतः 5% जागा ह्या ट्युशन फ्री वीवर स्कीमसाठी असतात. म्हणजे आपला तेरणा फार्मसी कॉलेजमध्ये 100 जागा आहेत फार्मसीसाठी, तर 5 जागा हा TFWSसाठी उपलब्ध आहेत. आणि एखाद्या कॉलेजमध्ये 60 इंटेक असेल तर 3 जागा उपलब्ध आहेत. तर ही एक चांगली संधी आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे. इथं मी आवर्जून सांगतो हे हा ऑप्शन टाकायला सुरुवातीला हरकत नाही आणि पत्रिकेवरच टाकू शकतो. दोन्ही ऑप्शन एका कॉलेजसाठी TFWS किंवा कॅप थ्रू प्रोसेस थ्रू अशी दोन संधी एका कॉलेजसाठी दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना टाकायला हरकत नाही. आणि EWS एक चांगली संधी आलेली आहे. EWS हा कोटा असतो आणि TFWS आणि EWS दोन्ही जागा हे ओव्हरहेड अबव्ह असतात. म्हणजे 100 जागा तेरणा फार्मसीला आहेत, 100 जागामध्ये 5 जागा TFWSच्या आहेत आणि 10 जागा EWSच्या आहेत. असं 115 इंटेक टोटल आहे तेरणा फार्मसीचा. तर ती ओव्हरहेड अबव्ह कोटा असतो, म्हणजे 100 व्यतिरिक्त हा कोटा असतो. त्यामुळं इथं ॲडिशनल स्कोप विद्यार्थ्यांना मिळतो. EWSच्या 10% म्हणजे 10 जागा आपल्याकडे आहेत. तर या 10 जागामध्ये EWS हे कोण पात्र होऊ शकतं हे एक महत्त्वाचा विषय आहे. जे विद्यार्थी कास्टमध्ये नाहीत, म्हणजे NT ABCD SBC SCBC OBC याच्यामध्ये जे विद्यार्थी नाही आहेत त्यांना EWSचा फायदा घेता येतो. म्हणजे EWSमध्ये कोण येऊ शकतं? ब्राह्मण, लिंगायत, जैन, गुजर, मारवाडी, मुस्लिम, त्यानंतर फारसी, राजपूत, अशा प्रकारचे ज्यांना कुठलाही कास्टचा बेनिफिट मिळत नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, असे विद्यार्थी EWSमध्ये येऊ शकतात. आणि त्याचा आवर्जून अशा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, कारण इथं थोडंसं माझ्या अभ्यासानुसार थोडंसं मीठ कमी असू शकतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हवं ते कॉलेज मिळू शकतं. हे एक मी इथं आवर्जून सांगतो.
3: तर सर, ज्या पद्धतीनं आपण सांगत आहात की एकूण जर पाहायला गेलं तर हे जे TFWS EWS असेल या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे, पण आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप नवलौकिक वाढलेलं आहे, तर या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काय सांगू इच्छिता?
4: मला अभिमान वाटतो की माझ्या सुरुवातीच्या फेजमध्ये ज्यावेळी मी प्रिन्सिपल झालो त्यावेळीच हे मला तेरणा फार्मसी सुरू करण्याचा योग आला आणि 4 वर्षे मला पूर्णपणे तिथं लक्ष देता आलं. त्या अनुषंगानं मला असं सांगा वाटतं की तेरणा फार्मसीनं आमच्या कमी 2019 एस्टिमेट झालं असलं तरी ह्या 4 बॅचेस बाहेर पडल्यात आणि प्लेसमेंट 70-80% आहे. आणि त्याचबरोबर मी आदरणीय दादा आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातनं यांच्या मार्गदर्शनाखाली मी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण IT सारख्या सेक्टरमध्ये प्लेसमेंट देऊ शकलो याचा मला अभिमान वाटतो. आणि त्याचबरोबर इथंच न थांबता कोर फार्मसीमध्येही चांगल्या पद्धतीचे प्लेसमेंट आपण देऊ शकलो आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण विद्यार्थ्यांना कोडिंग प्रोग्रॅमिंग पण इथं शिकवू शकतो. इंजिनिअरिंग आणि फार्मसी एकत्र असल्यामुळं हा एक बेनिफिट घेऊ शकतोय. आणि फार्मसीची मुलं पण अतिशय सक्रियतेनं इनोव्हेशनकडे जात आहेत आणि अशा पद्धतीचं वातावरण ह्या फार्मसी विभागात आहे. त्याच्यामुळे इथं प्रत्येक वर्षी जवळपास 100% पेक्षा जास्त ऍडमिशन होते, मला हरकत नाही EWS TFWS मिळून. अशा पद्धतीचं कॉलेज आहे, त्यामुळे मी अभिमान सांगतो की तेरणा फार्मसीनंही कमी वेळात चांगलाच आपल्या जिल्ह्यामध्ये किंबहुना मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पण चांगला नावलौकिक मिळाला आहे असं मी इथं सांगू शकतो.
3: तेव्हा आता आपल्या इथे आपण जे चर्चा करणार आहोत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट

0: होते. यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आपल्यासोबत असोसिएटेड असल्यामुळे आय टी कंपनीजमध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने नोकरी मिळते. यामध्ये TCS जी वेल नोन मल्टीनॅशनल कंपनी आहे आय टी सेक्टरमध्ये जी जायंट म्हणून ओळखली जाते तिथे देखील आमच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे. त्याचबरोबर जे कोर फार्मास्युटिकल कंपनीज आहेत जसं की मर्क असेल किंवा एमक्युअर निप्रो सिरम या कंपनीजमध्ये देखील फार्मसीच्या आमच्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे आणि तिथे ते गेल्या 2 ते 3 वर्षापासून कार्यरत आहेत आणि अगदी ल्युपिनमध्ये देखील रिसर्च असोसिएटपर्यंत काही विद्यार्थ्यांनी बाजी देखील मारलेली आहे. त्याचबरोबर मला सर हेही सांगा वाटतं की आमच्या प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे इंटर्नशिप प्रोग्राम्स आम्ही कोऑर्डिनेट करतो. यामध्ये मग हायर एज्युकेशन असेल मेडिकल कोडिंग असेल किंवा फार्माकोव्हिजिलन्स हे सेक्टर्स जे आहेत ज्याच्यामध्ये सध्या तरी फार्मास्युटिकल कंपनीज ग्रो होत आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण हे लवकरच त्यांच्या डिग्रीमध्येच मिळून जातं ज्याचे आणि यामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स पण असतात तर या सर्टिफिकेटचा देखील त्यांना नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे जे अकॅडमिक्स आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने रन होते कारण की सर्व स्टाफ फुलफिल आहेच पण याचबरोबर अगदी 5 डॉक्टरेट फॅकल्टीज आहेत ज्याचा फायदा मुलांना इनोव्हेशनकडे कल देण्यासाठी होतो. त्यामुळे महाविद्यालयातील जे आमचे सिनियर फॅकल्टीज आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले आविष्कार किंवा हॅकॅथॉन अशा स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतात आणि अगदी त्या स्पर्धा परीक्षा जिंकतात देखील. त्याचबरोबर पेपर पब्लिकेशन म्हणा किंवा प्रेझेंटेशन म्हणा किंवा कॉन्फरन्सेस यामध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट होऊन त्यांना थोडंसं ओव्हरऑल जागरूकता मिळते की सध्या रिसेंट ट्रेंड्स काय चालू आहेत आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे.
1: तर मॅडम जसं की पाठीमाग आपल्या रेडिओ तेरणाच्या माध्यमातूनच आपण एका विद्यार्थिनीला घेऊन आलो होतात की तिच्या रिसर्चमुळे तिला इन्क्युबेशन आणि एक तिला मेंटरशिप मिळालेली आहे तिच्या प्रोडक्टसाठी. तर आपलं तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा त्या गोष्टीला खूप प्रमोट करतं की तुम्ही जर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असाल तर रिसर्चसाठी आपण काय काय नेमकं पूरक गोष्टी करतात ते एक सांगा.
0: सर रिसर्चसाठी ओव्हरऑल ॲक्च्युली वातावरण तर आमच्याकडे चांगलं आहे. त्याचबरोबर लॅबोरेटरीज केमिकल्स आहेत. त्यानंतर एखादा प्रोडक्ट मार्केट लेवलला जर न्यायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या ऑप्टिमायझेशन स्टडीज करावे लागतात ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 15 ते 20 फॉर्म्युलेशन्स लॅबोरेटरी लेवलला बनवून त्याचं इव्हॅल्युएशन स्टडी करावी लागते. तर या गोष्टी म्हणजे या सर्व स्टडीज करण्यासाठी जो एक्सपेरिमेंटल प्लॅटफॉर्म लागतो तो आमच्या इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर ऑप्टिमायझेशन स्टडी करत असताना तुमच्या ओव्हरऑल प्रोडक्टच्या हिस्ट्री किंवा जे तुम्ही साधने वापरतात ज्याला आम्ही एक्सिपियंट्स म्हणतो त्याचं चांगलं नॉलेज लागतं ते डेफिनेटली आमच्या फॅकल्टीजकडे आहे आणि ते नॉलेजचा वापर करूनच आम्ही तो प्रोडक्ट मार्केट लेवलला जाण्यासाठी संपूर्णतः तिला मदत करत आहोत.
1: अच्छा आणि आता हा तर झाला रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा विषय पण आता आपल्याकडे बी फार्मसी आहे पण पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा आपल्याला विद्यार्थी विचारतात बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने पुढे जायचं असतं तर आपलं इन्स्टिट्यूट त्या दृष्टिकोनातून काय सपोर्ट करतं काय मदत करतं.
0: राईट आमच्याकडे एक हायर एज्युकेशन सेल डॉक्टर व्ही व्ही माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्थापन केला आहे ज्यामध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमधले जे फॅकल्टीज ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये रँकर्स आलेले आहेत किंवा अगदी क्वालिफाय चांगल्या रँक्सनी केलेलं आहे ते फॅकल्टीज विद्यार्थ्यांना शिकवतात. यामध्ये कुठल्या सब्जेक्टला किती महत्त्व द्यायचं म्हणजे ओव्हरऑल मार्क्सनुसार सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन त्यानुसार त्याचं प्लॅनिंग म्हणजे कुठल्या वेळेमध्ये कुठले टॉपिक्स कव्हर करायचे किंवा कुठले तुम्हाला स्किप पण करता येतात कशाला महत्त्व द्यायचं प्रॉमिनंटली हे सांगतात. त्याचबरोबर कुठले बुक्स वापरायचे लायब्ररी देखील आमची अगदी वेल डेव्हलप्ड आहे आणि भरपूर पुस्तके आहेत. यामध्ये तुम्हाला जीपॅटसाठी तयारी करण्यासाठी लागणारे वेगवेगळी जे पुस्तकं आहेत ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नामुळे सातत्य ठेवल्यामुळे यापूर्वी देखील आमच्या विद्यार्थ्यांनी जीपॅट एक्झाम्स क्रॅक केलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने आता वातावरण देखील चालू झाले आहे. तर दरवर्षी कमीत कमी 25 ते 30 विद्यार्थी आवर्जून ह्या परीक्षेची तयारी करत असतात.
1: मॅडम जसं की आता पाहायला गेलं तर जवळपास 3-4 बॅचेस आता फार्मसीच्या बाहेर पडलेले आहेत पण जसं कॅप राऊंड सुरू होणार आहे आणि प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी पण सांगितलेलं होतं की मुलींचं प्रमाण रजिस्ट्रेशन जास्त असू शकतं किंवा फार्मसीला येण्याचं जास्त असू शकतं त्यांना सगळ्या फ्री फॅसिलिटी पण अवेलेबल आहेत पण तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जो परिसर आहे ज्या मुली बाहेरच्या येणाऱ्या आहेत त्यांना जर ॲडमिशन किंवा बाकी सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील तर आपलं तेरणाचं कॅम्पस असेल किंवा इथल्या मुलींचं हॉस्टेलचा विषय असेल तर त्या बाबतीत हे थोडं सांगा.
0: तेरणाचा कॅम्पस तर निसर्गरम्य परिसरासाठी फेमस आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी म्हणजे मुलींसाठी ऍक्च्युअली पालक जर विचार

0: करतात तर ते सगळ्यात त्यांच्यासाठी महत्वाचं अकॅडमिक सोबत सोबतच सुरक्षितता पण असते. तर आपल्याकडे महाविद्यालयाचे टोटल 3 हॉस्टेल्स आहेत जे की कॅम्पसच्या अंतर्गत आहेत आणि तिथे सिक्युरिटी सिस्टीम पण अगदी चांगली आहे आणि त्याचबरोबर सर्व सोयींनी उपयुक्त असलेले हे हॉस्टेलमध्ये जे काही इव्हन स्टाफ पण आहेत ते देखील कॉलेजचेच आहेत, त्यामुळे महाविद्यालयाचं देखील त्याच्यावर अगदी चांगल्या प्रकारे लक्ष असतं. त्यामुळेच विद्यार्थिनींना म्हणजे शिक्षणासोबतच सुरक्षितता देखील इथे मिळते याबाबत आम्ही अगदी खात्रीने ही गोष्ट सांगू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम 23 तारखेपासून पहिला कॅप राऊंड सुरू होणार आहे, तर या कॅप राऊंडच्या दृष्टिकोनातून ज्यांना कोणाला काही अडचणी असतील, कारण आता मुलाखतीच्या माध्यमातून जर समजा त्यांना काही प्रश्न पडणार असतील तर त्याचं निराकरण व्हावं म्हणून कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याला देता आले तर. त्यासाठी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 21 97 80 78. परत एकदा सांगतो 94 219 78 0 78. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्याला जर समजा काही अडचणी असतील तर आपण जसं आत्ता मी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगितला तसा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 303 71 202. त्यासमवेत फार्मसीचे नलगे सर आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 220 144 67. 94 220 144 67. आणि काझी सर आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. पुन्हा एकदा काझी सर यांचा मोबाईल क्रमांक 930 99 466 32. असे हे सर्व मोबाईल क्रमांक आहेत, तेव्हा आपण सर्वांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले डॉक्युमेंट्स असतील किंवा कॅप राऊंड फर्स्टच्या दृष्टिकोनातून आपल्या जर काही अडचणी असतील तर त्याही दूर करू शकता. तर या पद्धतीनं बी फार्मसीच्या फर्स्ट इयरचा कॅप राऊंड जो आहे तो 23 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे पहिला राऊंड. त्याच्यानंतर दुसरे तिसरे असेल, पण पहिला राऊंड खूप महत्वाचा असतो असं आपण आपल्या आजच्या रेडिओतेनाचे दोन्ही गेस्ट प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम या दोघांकडून सुद्धा आपण हे समजून घेतलेलं आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विद्यार्थी पालकांनी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या अडचणी दूर करून घ्याव्यात आणि काय अडचण असली तर सांगितलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. मी दोन्ही माने सर आणि माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: थँक्यू सर.
2: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार मित्रांनो आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या सदरांतर्गत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, ज्यांनी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि आता जीवनामध्ये यशस्वीपणे आपला जॉब करत आहेत, व्यवसाय करत आहेत, अशा सर्व ॲल्युमिनियनच्या मुलाखती आपण या तेरणेची प्रेरणा या माध्यमातून घेत असतो आणि अर्थातच त्यांचा जो यशाचा प्रवास आहे तो जाणून आपणही प्रेरणा घेत असतो आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो. याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री पवन लाहोटी यांना. ते मूळतः माजलगाव येथील रहिवाशी आहेत आणि सध्या नाईस सिस्टीम पुणे या ठिकाणी ते जॉब करत आहेत. पवनजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
4: थँक्यू.
3: जसं की पवनजी मी सांगितलेलं आहे की आपण तेरणेचे अल्युमिनी आहेत, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे, तर आपण पासआउट कधी झालेला होतात, आपलं एज्युकेशन इथं कधी झालं?
4: मी 2005 पासआउट आहे. मी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग केली तेरणामध्ये. त्यावेळेस पठाण सर HOD होते आणि त्यावेळेस म्हणजे आम्हाला जर त्यावेळेस तो कॉलेज बघाल आणि आत्ताचं कॉलेज बघाल तर आय थिंक फार बरेच गोष्टींमध्ये डिफरन्स आहे असं म्हणेल मी. पण त्या काळी सुद्धा जे तेरणामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्या खरंच कमांडेबल होत्या. एक एक्झाम्पल मी देऊ इच्छिल. जेव्हा मी फर्स्ट इयर सेकंड इयरला होतो त्यावेळेस क्रॅश कोर्स घेण्याकरता औरंगाबादवरून काही टीचर्स आले होते तर विवेकानंद अकॅडमीचे.
3: हो.
4: आणि त्यावेळेस आम्ही लोक काय करायचो की आपल्या कॉलेजची लायब्ररी जी होती त्यामध्ये क्वेश्चन पेपरचे सेट असायचे, जे मागच्या 10-15 वर्षाचे क्वेश्चन पेपरचे सेट असायचे. आम्ही त्याच्या थ्रू स्टडी करायचो त्यावेळेस
3: गेस पेपर काढून.
4: हां, गेस पेपर म्हणण्यापेक्षा आम्हाला इथं कसं होतं की सगळं म्हणजे रेफरन्स बुक्स वगैरे होते, नोट्सचे पुस्तकं वगैरे नसायचे. तर त्यावेळेस ते क्वेश्चन पेपर्स, रेफरन्स बुक्स हे घेऊनच आम्ही अभ्यास करायचो. तर ज्यावेळेस त्या विवेकानंद अकॅडमीच्या लोकांनी बघितल्या की ह्या गोष्टी इथं कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत, त्यावेळेस त्यांची अशी रिॲक्शन होते की ह्या गोष्टी औरंगाबादच्या गव्हर्नमेंट किंवा JNSC सारख्या कॉलेजेसमध्ये पण नाही आहेत. तर ती एक छोटीशी गोष्ट आहे पण अशी गोष्ट जी वेगळी होती तेरणाची.
3: बरोबर.
4: आणि अशा बऱ्याच काही आहेत. सो तो एक खूपच गोल्डन असा काळ होता जो आम्ही कधी विसरू शकत नाहीत. किंवा जे मित्र मिळाले त्यावेळेस, जे टीचर्स मिळाले किंवा जेही एज्युकेशन त्यावेळेस मिळालं, आज त्याचा जो उपयोग आम्हाला होत आहे त्याचे आम्ही असं म्हणू शकतो की फार ऋणी आहोत.
3: अच्छा. जसं की पवनजी आत्ता आपण म्हटलात की रेफरन्स बुक होते, त्यावेळेस तुमचा स्टडीचा प्रकार वेगळा होता. आता आपण नाईस सिस्टीम पुणे या कंपनीमध्ये काम करत आहात तर त्याला लागून माझा प्रश्न येणार आहे. जसं की तुमचं जुनं जे एज्युकेशन होतं त्यावेळीची जी पद्धती होती, पण आता आपण ज्या कंपनीमध्ये जॉब करतात तो जॉब कसा आहे, त्याचं जे प्रोफाईल आहे ती कशी आहे ती सांगावं.
4: मी तिथं ॲज अ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करतो. सो सॉफ्टवेअर फील्डमध्ये असं असतं की तुम्ही ॲज अ ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सुरुवात करता, मग त्याच्या डिफरंट फेजेसमध्ये जात जात आयदर तुम्ही मॅनेजरियल साईडला जाता किंवा आर्किटेक्ट साईडला जाता. आर्किटेक्ट साइड इज टेक्निकल साइड, जिथं तुम्ही सॉफ्टवेअर डिझाईन करता, ब्लूप्रिंट डिझाईन करता त्या सॉफ्टवेअरची, कुठली टेक्नॉलॉजी वापरायची, कसा फ्लो असेल, काय काय गोष्टी असतील त्यात, ह्या सगळ्या गोष्टी जो सॉफ्टवेअर आर्किटेक्ट असतो तो करतो. तर मी तिथं ॲज अ स्पेशलिस्ट सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करतो. मागचे 6-7 वर्ष झाले मी त्या रोलमध्ये आहे. आणि आम्ही डेटा अनालिटिक्स, मशीन लर्निंग, AI ह्या गोष्टींवर काम करतो. आणि माझं जे काम आहे मोस्टली ते कस्टमर एक्सपिरियन्स डोमेन मधलं आहे.
3: बरं. अच्छा, जसं की आता 2005 तुम्ही पास आउट, आता 2022 हे काम करताय, 17 वर्षाचा कालावधी गेलेला आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सध्याचं जे टेक्नॉलॉजीचं युग आहे त्याला तुम्ही समन्वय करून आत्ताचं काम करत आहात. तर जसं तुम्ही अभ्यासाचा विषय सांगितलेला होता की 2005 अभ्यास, आता जे सध्या इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट आहेत, आता जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, प्रोबॅबली CSE चे असतील, IT चे असतील, तर त्यावेळेसची अभ्यास पद्धती, आताची अभ्यास पद्धती, आणि विद्यार्थ्यांनी मग कसं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून त्यांना भविष्याकडे जाता येईल असं तुम्हाला वाटतं?
4: एक गोष्ट असते बेसिक्स आणि दुसरी गोष्ट आहे अवेअरनेस असं म्हणेल मी. बेसिक्स म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतं आणि अवेअरनेस म्हणजे नेमकं चाललं काय मार्केटमध्ये. फॉर एक्झाम्पल, आम्ही ज्या वेळेस होतो त्यावेळेस आम्हाला हे माहीत नव्हतं की ॲप्टिट्यूड किती महत्त्वाचं आहे. ओके. किंवा ग्रुप डिस्कशन्स किंवा इंटरव्ह्यू देणं हे कसं असतं त्या गोष्टी माहीत नव्हत्या, हे अवेअरनेस खाली आलं फॉर एक्झाम्पल. बट जेव्हा मी म्हणतो की बेसिक्स राईट, तर कुठली लँग्वेज शिकता तुम्ही, किंवा तुमचे DBMSचे कन्सेप्ट आहेत, किंवा तुमचे डेटाबेस रिलेटेड ऑर डेटा स्ट्रक्चर रिलेटेड कन्सेप्ट आहेत, ते थ्रूआउट सॉफ्टवेअर इंजिनियरला लागतात. तर बेसिक्सही महत्वाचं आहे आणि अवेअरनेसही महत्वाचं आहे. तर आय थिंक बेसिक्ससाठी कॉलेज खूप काही करतं, अवेअरनेससाठी कॉलेजनी किंवा इवन स्टुडंट्सनी सुद्धा राहत. आजकाल ऑनलाईन मीडियम्स खूप आहेत, त्याचा वापर करायला पाहिजे. स्टुडंट्समध्ये कम्युनिटीज बनवायला पाहिजे, वेगवेगळ्या लँग्वेज शिकणं, ग्रुप डिस्कशन्स करणं, AWS म्हणजे अमेझॉन वेब सर्व्हिसेस क्लाउड किंवा गुगलची क्लाउड किंवा मायक्रोसॉफ्टचे क्लाउड आहेत राईट, ह्या क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीज बघणं आणि त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करणं, त्याच्या

0: बट शेवटी रेफरन्स बुक आणि स्वतःच्या ज्या नोट्स काढतो आपण राईट, ते असं असतं जे तुमचं बेस क्लिअर करतं. ओके, अँड वाय रेफरन्स बुक राईट? कारण जी डिटेलिंग रेफरन्स बुकमध्ये असते ती तुम्हाला कोर्समध्ये नाही मिळत. कोर्समध्ये कधीही थोडं ऍब्स्ट्रॅक्शन असतं किंवा कोणीतरी तो स्टडी करून तो तुमच्यासाठी केलेला एक सारांश असतो फॉर एक्झाम्पल. तर ती गोष्ट चांगली आहे, म्हणजे तुम्ही सारांश वाचून सुरुवात करू शकता. बट जर तुम्हाला डिटेलिंग पाहिजे आणि कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे तर मी स्टील म्हणेल की रेफरन्स बुक रेफर करा, त्याच्या थ्रू स्वतःच्या नोट्स काढा. आम्ही आमच्या वेळेस असं असायचं की प्रत्येकजण चॅप्टर्स डिवाईड करून घ्यायचो, सब्जेक्ट डिवाईड करून घ्यायचो, नोट्स काढायचो, एकमेकांना शिकवायचो. आता तुम्हाला तेवढी गरज नाही पडणार कारण तुम्हाला ऑनलाईन माध्यमे आहेत, तर त्यातून शिका. पण तिथंच लिमिट नका करू की ऑनलाईन आहे, मी यूट्यूबवर बघितलं, मी इथं बघितलं, झालं, हे असंच वर्क होतं. नाही, तेवढंच नसतं ते. त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात, तर ते कधी प्रॅक्टिकल करून कधी रेफरन्स बुकमध्ये डिटेलिंग करून कळतं, एकमेकांशी डिस्कस करून कळतं.
1: जसं की आता तुम्ही आता सध्या तर पुण्यामध्ये स्थायिक आहात आपण, पण तुम्ही ज्यावेळी शिकायला इथं आला होता त्यावेळेस माजलगाव. आता माजलगाव त्या पद्धतीने बघायला गेलं तर आपला ग्रामीण भाग, त्यातल्या मराठवाडा असं आपण समजू शकतो. तर जे ग्रामीण भागातून येणारे मुलं आहेत त्यांची मानसिकता आणि त्यांनी मग या क्षेत्राकडे बघताना, कारण एक तर नेहमी असं म्हटलं जातं की इंजिनिअरिंग करून काय करणार शेवटी तुम्ही, इंजिनिअरिंगमध्ये सध्या रिसेशन आहे किंवा असं आहे, अशा बऱ्याच गोष्टी समजा कानावर पडतात. तर एक ग्रामीण भागातून आलेला जो एखादा विद्यार्थी असतो त्यानं कशा पद्धतीनं आपल्या भविष्याकडे पाहिलं पाहिजे?
0: ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यात एक गोष्ट असते, ती असते जिद्द. ओके, आणि त्यांनी ती जर जिद्द राईट मार्गी लावली राईट तर बऱ्याच काही गोष्टी निघू शकतात. फॉर एक्झाम्पल त्यांच्यात काय असतं माहिती का, जिद्द असते, फक्त कॉन्फिडन्स नसतो की मी खूप सारे जण असतील तिथं तर मी कसं बोलेल. किंवा बोलताना युजली जे इंग्लिश मिडियम्समध्ये किंवा मोठ्या सिटीजमध्ये शिकलेले असतात राईट, त्यांना एक वातावरण मिळालेलं असतं, ती बोलण्यास आलेली असते, ती ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये युजली नसते. काही काही असतात क्वचित ज्याच्यात असेल, पण युजली नसते. तर त्यांची जर जिद्द त्यांनी त्या गोष्टींवर अप्लाय केली आणि स्वतःमध्ये तो बोल्डनेस आणला आणि जो माइंड ब्लॉक आहे राईट की मी बोलू शकेल का, मी करू शकेल का, तो जर काढला तर ग्रामीण भागातल्या जे विद्यार्थी आहेत ते खूप काही करू शकतात. कारण ते जमिनीपासून आलेले असतात असं म्हणेन मी. कारण प्रत्येक गोष्ट त्यांनी भांडून जिद्द करून कमवलेली असते, शिक्षणही म्हणा किंवा कुठलाही रिसोर्स म्हणा. ओके, मी हे मोस्ट ऑफ द लोकांसाठी म्हणतोय, त्यात तिथं काही अपवाद असतील ज्यांना जे वेगळे असतील, पण मोस्ट ऑफ द कन्सिडर करेल तर त्या गोष्टी आहेत. तर त्या तुम्ही भले शिक्षण असू द्या किंवा तुमचं जॉब असू द्या किंवा दैनंदिन जीवन असू द्या, त्या जर तुम्ही अप्लाय केल्या जे तुम्ही जिद्दीनी किंवा जे एक थॉट्स थ्रू येतात आणि त्या गोष्टी ज्या तुम्ही अप्लाय करता फॉर एक्झाम्पल, त्याच तुम्हाला करायच्यात. फक्त एक तुमचे माइंड ब्लॉक काढायचेत. युजली त्यांना तेच असतं की माइंड ब्लॉक असतं की मी बोललो आणि ते चुकीचं बोललं तर काय झालं, काय नाही होणार. एकदा चुकीचं बोलाल त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, किंवा कोणीतरी म्हणेल अरे हे काय बोलला तू, पण त्यांनी काही फरक नाही पडत. चुकीचं बोला पण बोला हे म्हणेल मी.
1: तर जसं आता तुम्ही एवढा सगळा अनुभव सांगतायत, एक्सपिरियन्स शेअर करतायत, मग तुमचं बालपण कसं राहिलेलं आहे, तुमचं स्कूलिंग कुठं झालेलं आहे हे पण आम्हाला थोडं सांगा.
0: माझं स्कूलिंग मोस्टली परभणी आणि बीड जिल्ह्यातच झालं. त्याच्यानंतर जे माझं 11वी 12वी होती ती मी लातूरला केली, दयानंद कॉलेजला, आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला मी इथं आलो.
1: अच्छा,
0: पण माझं जे स्कूलिंग होतं आपलं SSC बोर्डचंच होतं. तर युजली जरी बघाल तुम्ही SSC बोर्ड्स आणि ह्याच्यामध्ये, तर तुम्ही इंग्लिशला जास्त महत्त्व देत नाही, किंवा इंग्लिश सब्जेक्ट जरी असेल तर तुम्ही सब्जेक्ट सारखं घेता त्याला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला तसं नाही घ्यायला पाहिजे आपण, मी म्हणेल. कारण जसं जसं तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, इंजिनिअरिंग जा, मेडिकल जा किंवा कुठल्याही व्यतिरिक्त फील्डमध्ये जा, आजच्या काळात ती भाषा, त्या भाषेवर असलेली कमांड किंवा तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा राईट, तुमच्या मातृभाषे तर लागतेच लागते, पण त्या लँग्वेजेस पण आहेत ज्या लागतात, ज्या तुम्हाला मोठा स्कोप देऊ शकतात, मोठा प्लॅटफॉर्म देऊ शकतात.
1: म्हणजे हे आपलं स्कूलिंग करत असताना किंवा हे आपल्या माइंडमध्ये पण असायला पाहिजे की लँग्वेजच्या बाबतीमध्ये आपण अवेअर असणं गरजेचं आहे.
0: हो,
1: अच्छा. आता हा विषय ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वी झालं तुमचं दयानंदचा, नंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला आलं, तर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आल्यानंतर आपण कधी आपल्याला असं रिअलाईज झालं की आपण खूप चांगल्या जॉबला जाऊ शकतो, किंवा मग तुम्हाला जॉब कसा भेटला आणि नाही सिस्टीम आहे त्याच ठिकाणी जॉब करतायत की तुम्ही अगोदर वेगळं काही करायचं?
0: हां, तर मी तेरणा जेव्हा जॉईन झालो राईट, त्यावेळेस मी IT मध्ये जॉईन झालो इथं, आणि जेव्हा कॉलेजमध्ये होतो माझ्या डोक्यात एकच होतं की मी उस्मानाबाद आहे का औरंगाबाद आहे हे नाही बघणार. मी काय बघतोय की जे औरंगाबादचा मुलगा आहे त्याला जो पेपर येतो तोच उस्मानाबादच्या मुलालाही पेपर येतो, युनिव्हर्सिटी एकच आहे. तर मला इथं चांगले मार्क मिळाले

0: तर मी त्या लोकांसोबत कम्पीट करू शकेन. मी त्या ध्येयाने आलेलो होतो आणि फॉर्च्युनेटली मी त्याला स्टिक पण राहिलो. मी म्हणजे 4 वर्ष कॉलेज टॉपर होतो माझ्या ब्रँचमध्ये आणि पण नुसतं तेवढंच असून जमत नाही हे म्हणेल मी, कारण त्यावेळेस आम्हाला जी ॲप्टिट्यूड लँग म्हणा किंवा ग्रुप डिस्कशन म्हणा ह्याची अवेअरनेस नव्हती. तर मी असं होतो की थ्रू आउट डिस्टिंक्शन वाला होतो, सेमिस्टर वाईज डिस्टिंक्शन वाला होतो की मी कुठल्याही कंपनीच्या क्रायटेरियात बसण्यासारखा होतो. पण जेव्हा मी पुण्याला गेलो तर मला कुठल्याही कंपनीचा कॉल यायचा, मी इंटरव्ह्यूलाही जायचो, माझे टेक्निकल राऊंड इझिली क्लिअर व्हायचे, पण युजली मी HR ग्रुप डिस्कशन्स ह्या राऊंडमध्ये मी रिजेक्ट व्हायचो. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी 28 कंपनीजचे इंटरव्ह्यू दिले माझा फर्स्ट जॉब मिळण्याच्या अगोदर आणि मी कशातही टेक्निकल राऊंडमध्ये रिजेक्ट नाही झालो. मी युजली रिजेक्ट कुठं झालो तर ग्रुप डिस्कशन्स किंवा HR राऊंड जे असे असतात जिथं आपण थोडं बोल्डली बोलत नाही किंवा ह्या गोष्टी ज्या आपण एक्सप्रेस नाही करू शकत जे बाकीचे लोक करू शकतात भले तुम्ही टेक्निकली किती साऊंड असाल. तर ती गोष्ट मी अजूनही म्हणेल की ती करा. आणि मग त्यानंतर मी फर्स्ट कंपनी माझी सोफोई टेक्नॉलॉजीज होती जी आता ओरॅकलने अक्वायर केली. मी तिथून ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर चालू केलं. देन त्याच्यानंतर मी काही इन्व्हेस्टमेंट बँक्समध्ये काम केलं अँड देन प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे ही नाईस सिस्टीम, मी ती जॉईन केली. माझा एक्सपिरियन्स असा होता की मी युजली सर्व्हिस बेसमध्ये काम नाही केलं, मी प्रॉडक्ट बेस किंवा कॅप्टिव्ह जे बँक्स वगैरे आहेत त्यात काम केलं, क्रेडिट स्विस, HSBC किंवा TATO किंवा सोफई म्हणा अशा प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज. अँड युजली मी कोअर प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काम केलं की जिथं तुम्ही एक आयडियाजवर डेव्हलप करता जे प्रोडक्ट आहे ते आणि तुम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणता. तर मी बँकिंग रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणा किंवा मीडिया आणि एंटरटेनमेंट डोमेन रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणा किंवा आता कस्टमर एक्सपिरियन्स अनालिटिक्सचा जो डोमेन म्हणा, तर या वेगळ्या वेगळ्या डोमेन्समध्ये वेगळ्या वेगळ्या प्रोडक्टवर काम करायला मिळालं आणि टेक्नॉलॉजिकली मला खूप काही एक्सपोजर मिळालं. मी म्हणेल माझ्या मागच्या 17 वर्षात की मी असं होतो की असा एक दिवस असा नव्हता की मी बेंचवर होतो की मला काम नाही मिळालं. आणि ऑलवेज इट वॉज अ टेक्निकल काम, कोअर हार्ड कोअर टेक्निकल काम होतं. तर म्हणजे मग ते जावा असू द्या, मशीन लर्निंग असू द्या, अनालिटिक्स असू द्या, क्लाउड कम्प्युटिंग असू द्या, ह्या सगळ्या गोष्टीवर मला काम करायला मिळालं.
1: अच्छा, जसं की पवन जी आता हा एक माझ्या डोक्यामध्ये मगापासून एक प्रश्न येतोय की भविष्यामध्ये अजून एक 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर आम्ही पवन यांना कुठे पाहतोय, कारण तुमचं सरनेम आहे लाहोटी. आता लाहोटी, लोहिया असे सगळे आम्ही जर समजा सरनेम पाहिले तर ते बहुधा व्यवसाय किंवा उद्योगात असतात. असं काय आपलं विजन आहे का केवळ सर्व्हिस करणं असाच विषय असतो?
0: नाही, माझं सर्व्हिस करणं असं काही विजन नाही आहे, फक्त सर्व्हिसेस करणं. माझं विजन आहे स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करणं आणि त्याच्या अराउंड मी काही पावलं उचलली पण आहेत सध्या. आम्ही एक आयडिया आहे ज्याच्यावर काम करत आहोत अजून सध्या, पण सी आता ती आयडिएशन फेजमध्ये आहे आणि त्याला जर समजा ह्याच्यात जरी आणायचं असेल, प्रोडक्टायझेशनमध्ये आणायचं असेल, तर त्याला थोडा वेळ लागतो. एक मागे ट्राय पण केली आम्ही आयडिया, ती एवढी सक्सेसफुली इम्प्लिमेंट नाही करू शकलो. बट फ्युचरमध्ये आमचं तेच असेल, माझं ते असेल की एक आयडिया घेणं आणि त्याच्या अराउंड एक प्रोडक्ट डेव्हलप करून सॉफ्टवेअर कंपनी काढायची. तो एक स्टार्टअपवाला जो आहे तो इकोसिस्टम मला एक्सपिरियन्स करायचा आहे की काय असतं नेमकं स्टार्टअप, कसं होईल, काय फंडिंग असते, कुठले फंडिंगचे वेगळे वेगळे राऊंड असतात, कसं रेज करायचे असते फंडिंग अँड ऑल दॅट. आणि मग एकदा तुमचा प्रोडक्ट आल्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी असतात, राईट, डेव्हलपमेंट एकच फारट नाही आहे, त्याला बरंच असतं कारण कंपनी चालवायचं म्हटल्यानंतर काय. तर ती एक फील्ड आहे जी मला एक्सप्लोअर करायची आहे माझ्या फ्युचरमध्ये.
1: अच्छा, कारण हे विचारण्याचं कारण असं होतं की आपण मराठवाड्यातून गेलेला आहात आणि अशी जर एखादी कंपनी आपण स्थापन केला तर निश्चित मराठवाड्यातले जे काय अस्पायरिंग मुलं आहेत त्यांना तिथं काहीतरी एक संधी मिळू शकेल असा विषय.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर आपल्या फॅमिलीच्या बाबतीत पण थोडं सांगा. हां,
0: तर माझे वडील फार्मर होते, इव्हन आहेत, म्हणजे अजूनही शेती बघतात ते.
1: अच्छा,
0: त्या बॅकग्राऊंडमधून मी आलो. मला एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे. तर भाऊसुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो कॉग्निझंट कंपनीमध्ये काम करतो सध्या, तो लंडनमध्ये आहे. बहीण आहे ती हाऊस वाईफ आहे. देन लास्ट 10 इयर्स बिफोर आय गॉट मॅरिड विथ अंजू, ती तिचा MCA झालेला आहे आणि ती आत्ता सध्या टीचिंग फील्डमध्ये आहे. 2 मुलं आहेत मला.
1: मग आता शेवटी आम्ही 2-4-5 वर्षानंतर परत एकदा पवनजी तुम्हाला जर बोलवायचं म्हटलं तर आम्ही तुम्हाला कुठे म्हणजे कुठल्या पोझिशनला गेलेला पाहूत आणि तुम्हाला परत बोलूत असं वाटतं?
0: नक्कीच, नेक्स्ट 4-5 वर्षात तुम्ही मला आयदर माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये काहीतरी करत असताना मिळेल मी, किंवा एखादी ऑलरेडी एस्टॅब्लिश स्टार्टअप असेल तर तिला लीड करताना मिळेल.
1: अच्छा, ह्या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे तुमचं स्कूलिंग असेल, कॉलेज लाईफ असेल, इथलं तेरणाचं असेल, लाईफची जर्नी आहे पूर्ण, आयुष्यामध्ये तर सगळे सक्सेसफुल मोमेंटच आलेले नसणार आहेत, काही ना काहीतरी अपडाऊन्स असतात. तर अशा वेळेस तुम्हाला असं कुठलं एखादं चित्रपटातलं गाणं होतं की जे नेहमी मोटिवेट करत राहिलं?
0: एकदम असं त्या गाण्यावर येणं
1: नाही, कारण विषय तसाच आहे. कारण कसं असतं की फिल्म इंडस्ट्री किंवा चित्रपटातले गाणे किंवा असं जे आहे त्याच्यापासून आपण लांब राहू शकत नाही, तर आपल्याला ते कधी ना कधी ना कुठल्या अँगलला मोटिवेट करते यार.
0: हो, पण माझ्यासोबत असं झालं की मी गाण्यांशी फार जुडलेलं आहे, ओके, पण मला गाण्यां थ्रू मोटिवेशन आलेलं नाही आहे कधी, ओके. असं अशा गोष्टी येतात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला चढ उतरावर बघावं लागतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की मला आधी 28 कंपनीचे इंटरव्ह्यूमध्ये मी रिजेक्ट झालो, मला पहिला जॉब मिळायच्या अगोदर, फॉर एक्झाम्पल. तसंच गोष्टी येत राहतात, फॉर एक्झाम्पल की तुम्ही प्रोजेक्ट एक्झिक्यूट करताना म्हणा किंवा काय येताना, पण मला मोटिवेशन गाण्यां थ्रू नाही आलेलं कधीही. मला मोटिवेशन जे कधीही आलेलं आहे ते मला स्वतःच्या थॉट्स थ्रू आलेलं आहे, की जेव्हा कधीही मी फॉर एक्झाम्पल असं वाटतं मला की मी डाऊन आहे वगैरे, तर मला शांत बसं वाटतं आणि स्वतःशीच बोला वाटतं. कारण का की मी जेव्हा स्वतःशी बोलतो तेव्हा मला स्वतःकडून त्या गोष्टींचे उत्तर मिळतात किंवा मार्ग मिळतो आणि मग मी त्याच्यावर ऍक्ट करू शकतो. तर माझं मोटिवेशन युजली गाण्यां थ्रू नाही येत, आतमधून येतं स्वतःच्या.
1: त्याच विचारामध्ये जर एखादं कुठलं गाणं सुचत असलं तर सांगा, आम्ही आता ते तुमच्या मुलाखतीच्या दरम्यान लावून टाकूयात. आता कुठलं तुम्हाला असं सजेस्ट करावं असं वाटतं?
0: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, क्या बात, फिक्र को धुए में उडाता चला गया.
1: तर पवनजी लाहोटे, आपण या ठिकाणी आलात आणि खास तुम्ही तुमच्या मिसेसना पण इथं घेऊन आलेला आहात, तुमच्या दोघांचाही मी खरं तर आभार व्यक्त करतो. आपण विद्यार्थ्यांना जे काही आपले अनुभव शेअर केले निश्चितच त्यातून एक प्रेरणा मिळणार आहे, म्हणूनच आम्ही आमच्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं ते तेरणेची प्रेरणा, कारण तेरणामधून आपण इथून एज्युकेशन घेऊन गेलेला आहात. तर परत एकदा आपण असंच रेडिओ तेरणाला व्हिजिट करावं, आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आणि आपण एकत्र आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेरणा उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 99705900, 99705000. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात. रेडिओ तेरणा 90.4 FM ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: लग जा गले दिल जुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।